सुप्रभात श्रोत्यांनो, FM 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 2 जून 2026.

सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये भूपाळी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये सुधीर मोघे यांनी लिहिलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची रचना.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता अनूप जलोटा यांच्या आवाजामध्ये हिंदी भजन रचना ऐकूया.

अनूप जलोटा यांच्या आवाजामध्ये हिंदी भजन रचना आपण ऐकलेत. कार्यक्रमात शेवटी गोविंद पवळे, सीमा चंद्रगुप्त आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्त गीत रचना.

श्रोते हो, जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये मुक्त संचार गोठा या विषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या अंतर्गत सृष्टी, रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. 7:00 आयसी अक्षरे रसिके, यामध्ये दीपक जोशी यांचा वैचारिक बंध जीवन. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.

गोविंद पोळे, सीमा चंद्रगुप्त आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 6:35 झाली आहेत.

9 वाजता आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम, 9:30 वाजता उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम, 10 वाजता सुगम संगीत, 10:30 वाजता गझलचा आस्वाद आपण घेऊ शकाल, 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 आमचा फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं, संवादक प्रसाद देसाई,

दुपारी 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आज आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुत्या, लेखन स्मिता जोगळेकर, त्याचबरोबर लाईव्ह डायल इन कायदा समजून घेऊया हा कार्यक्रम, यामध्ये अॅडव्होकेट तृप्ती पाटील यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या अंतर्गत कृषी संवाद, यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ जयवंत जगताप यांनी दिलेली माहिती. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 6:40 आणि 10 सेकंद झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया मुक्त संचार गोठा या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: गोठ्यामध्ये लांबीला समांतर प्रत्येक 3 मीटर अंतरावर उभे लोखंडी पाईप, लाकडी खांब किंवा विटांचं बांधकाम, सिमेंट काँक्रीटचे खांब आणि खांबावर लोखंडी अँगलचा आधार द्यावा. लोखंडी अँगलवर नटबोल्टच्या सहाय्यानं छत बसवावं. छत सगळ्या हंगामात आरामदायक आणि आर्थिकदृष्ट्या

0: दृष्टीनं परवडण्यासारखं असावं. छताची उंची आतल्या बाजूला 3 मीटर आणि बाहेरच्या बाजूला म्हणजेच गव्हाण्याच्या बाजूला 2 मीटर ठेवावी. छताला 25 ते 35 अंशाचा बाहेरच्या बाजूला उतार द्यावा, त्यामुळं पावसाचं पाणी गोठ्यात किंवा गव्हाणीमध्ये येणार नाही. पत्र्याचं छत असेल तर पत्र्याच्या आतल्या बाजूला काळा रंग लावावा किंवा बारदान ताडपत्रीचं अस्तर लावावं, त्यामुळं उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून जनावरांचं संरक्षण होतं. उन्हाळ्यात छतावर वाळलेली वैरण पसरावी, पाण्याचे फवारे मारावेत किंवा पांढरा रंग लावावा, त्यामुळं सूर्यकिरण परावर्तित होऊन पत्र्याचं छत गरम होणार नाही. गव्हाण लांबीला समांतर बाहेरच्या बाजूला असावी. गव्हाणीची उंची 0.6 मीटर, रुंदी 0.75 मीटर आणि खोली 0.5 मीटर ठेवावी. गोठ्याच्या लांबीला समांतर जनावरांच्या मागच्या बाजूला 0.3 मीटर रुंद आणि 5 ते 10 सेंटीमीटर खोल गटार बांधावं. गटाराला 2.5 ते 3% उतार द्यावा. गव्हाणीच्या बाहेरच्या बाजूला लांबीला समांतर 0.75 ते 1 मीटर रुंद छतानं झाकलेली जागा चारा टाकण्याची असायला हवी. मंडळी, या मुक्तसंचार गोठ्याचे फायदे लक्षात घेत असताना, गाई म्हशी गोठ्यामध्ये मुक्तपणे संचार करत असल्यामुळं मानसिक ताणाखाली राहत नाहीत. गरजेनुसार आणि आवडीनुसार चारा, पाणी आणि क्षार मिश्रण खातात, त्यामुळं त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. मुक्तसंचारामुळं जनावरांना व्यायाम मिळतो, प्रकृती निरोगी राहते, भूक आणि आहार क्षमता वाढते, जनावरांचा स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते, माजावरील गाय म्हैस लवकर ओळखता येतात, थंडीच्या वेळी गाय म्हशी अधिक वेळ चारा खातात, अधिक वेळ बसून विश्रांती घेतात, रवंथ करतात, त्यामुळं अन्नद्रव्याची पाचकता वाढते. शिवाय दूध उत्पादनासाठी अन्नद्रव्य कार्यक्षमतेनं वापरली जातात, वासरांची जलद वाढ होते, त्याचबरोबर मजूर आणि चारा व्यवस्थापनावरचा खर्च कमी होतो, निर्जंतुकीकरण साफसफाई करण्यासाठी कमी वेळ लागतो, क्षमतेपेक्षा 10 ते 15% अधिक जनावरं ठराविक कालावधीसाठी सामावू शकतात, बांधकामाचा सुद्धा खर्च कमी येतो, नुकसानीचा धोका कमी असतो. या गोठा पद्धतीमध्ये जनावरांच्या शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि गाई आणि जनावरं अधिक पाणी पितात. एकंदरीत या मुक्तसंचार गोठ्यामुळं जनावरांचं आरोग्य चांगलं तर राहतंच, शिवाय दूध उत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा ही मुक्तसंचार गोठा पद्धत अत्यंत फायद्याची आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात मुक्तसंचार गोठा याविषयीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग.

0: तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातो. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी मग आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने, तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं, कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळे टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, त्या तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनीमार्ग जो असतो, योनीमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमधली जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्पटम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन, जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि ज्या त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण श्रोत्यांनो अवश्य ऐका. आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सहा वाजून 50 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे, हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपड्यांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी

0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.
2: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
3: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट.
3: दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला.
5: आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ऐकूया सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम.
6: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
7: काका, आज मी तुमच्याकडे आलीये ते फक्त आपल्या राजश्री शाहू महाराजांना मुजरा करण्यासाठी, म्हणजेच तुमच्याकडून त्यांच्या जनताभिमुख कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी.
8: हे बघा, प्रजेला सुखात ठेवायचं असेल तर फक्त कायदे करून भागणार नाही, तर त्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी कायदे राबवणारं प्रशासन, नोकरशाही ही जनताभिमुख असली पाहिजे, म्हणून त्यांच्या रोजच्या कारभारावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे ओळखून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे नियम केले ते पाहणं आज ही अगदी खूप महत्वाचं आहे. कोल्हापूर संस्थांमध्ये शेती, उद्योग, व्यापार, कुस्ती, अंधश्रद्धेवर प्रहार, रेल्वे मार्ग निर्माण या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आपण थक्क होऊन जातो. या सर्व बाजूवर लक्ष ठेवून नोकर मंडळीवर अंकुश ठेवला म्हणून हा सर्व कारभार सुरळीत होता.
7: खरंय.
8: अहो, सध्या पारदर्शी राज्य कारभारात झिरो पेंडन्सी, 3 दिवसात काम, फायलींचा निपटारा हे आपण ऐकतो का नाही?
7: हो.
8: महाराजांनी यासाठी इन्स्पेक्टर ऑफ ऑर्डर हे पद निर्माण केलेलं होतं. आणि सरकारी ऑर्डर निघाल्या तर त्याची अंमलबजावणी शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत 6 दिवसाच्या आत झाली पाहिजे असं बंधन होतं. त्याचा रिपोर्ट इन्स्पेक्टर ऑफ ऑर्डर यांना कळवलाच पाहिजे असं बंधन पण होतं. तसं जर बघा, संबंधितांनी वेळेत हे काम केलं नाही तर त्याला दिवसाला दंड होता. आता जे ई नोंदी प्रमाणे या ऑर्डरच्या हालचाल नोंदीसाठी त्या ऑर्डर पाठीमागे एक एक कागद चिकटून त्याच्या दप्तरी नोंदी होत असत. प्रत्येक फाईलवर रिमार्क पाहिजे, ती फाईल कुठे कुठे फिरते ते कळायला पाहिजे. आणखीन एक महाराजांचा हुकूम होता की अति महत्वाच्या कामाखेरीज समक्ष आज्ञा घेऊ नये.
7: का बरं?
8: महाराजांच्या गडबडीच्या वेळी काही अधिकारी महाराजांची सही घ्यायचे आणि नंतर प्रॉब्लेम यायचे. म्हणून महाराजांनी असं सांगितलेलं होतं की सरकारी आणि अति महत्वाच्या कामासाठी हुजूरांची समक्ष आज्ञा घेऊ नये. हुजूर आज्ञेचा ड्राफ्ट तयार केल्यानंतर महाराजांच्या सहीपूर्वी संबंधित अधिकाऱ्याने डाव्या बाजूस यामध्ये कोणताही कायदा मोडत नाही असा शेरा मारून सही करणं आवश्यक होतं. अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती वेळेत दिली नाही तर दंड आणि काही प्रसंगी त्या महिन्याचा पगारही काढला जात नव्हता.
7: अरे बापरे.
8: छत्रपती शाहू महाराज की जय.
6: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
5: लेखकासह सहपाठी दिव्या अष्टपत्रे. आकाशवाणीचं हे कोल्हापूर. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. ज्येष्ठ संतुरवादक पंडित भजन सोपोरी यांचा स्मृतिदिन. अभिनेते दिग्दर्शक शोमॅन राज कपूर यांचा स्मृतिदिन. अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्मदिन. चरित्र अभिनेते नाना पळशीकर यांचा स्मृतिदिन. पटकथा लेखक, नाटककार, शिक्षणतज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ व्ही व्ही बोकील यांचा जन्मदिन. चित्रपट निर्माते दिग्दर्शक मणिरत्नम, त्याचबरोबर ज्येष्ठ सनईवादक पंडित शैलेश भागवत, त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, अभिनेते दिग्दर्शक नितीश भारद्वाज, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचे आज वाढदिवस आहेत. गीतकार, संगीतकार, गायक इलाई राजा यांचाही आज वाढदिवस आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा जन्मदिन. शैक्षणिक क्षेत्रातील महा

0: नेहरू श्रीकांत जिचकर यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. आयसी अक्षरी रसिके यामध्ये दीपक जोशी यांचा वैचारिक बंध ऐकूया, जीवन.
1: जीवन म्हणजे नेमकं काय हे सांगणं तसं सोपं नाही. आपल्याला जन्म मिळतो आणि आपलं जीवन सुरू होतं. आपल्या आजूबाजूला माणसं असतात, त्यांच्याशी संबंध येतो, सुखदुःखाचे प्रसंग येतात, आनंद हास्य उदासीनता हर्ष शोक अशा अनेक प्रकारच्या भावभावना आपल्या संदर्भात घडतात. या साऱ्यांना आपण जीवन म्हणतो. जीवन कसं आहे हे सांगा म्हटलं तर आपली पंचाईत होते. हत्ती आणि आंधळे ही गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे. कोणाला हत्ती सुपासारखा वाटतो, कोणाला तो केरसुणीसारखा वाटतो, कोणाला खांबासारखा, कोणाला मुसळासारखा वाटतो. पण संपूर्ण हत्ती कसा असतो हे कुणालाच सांगता येत नाही. तसंच आपल्या जीवनाचंही आहे. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळे अनुभव येत असल्यामुळे जीवन वेगवेगळं भासतं. आत्तापर्यंत जगात जी थोर माणसं होऊन गेली त्यांनी जीवन समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालिदास, भवभूती, आर्य चाणक्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, अनेकानेक लेखक कवी या सर्वांनी जीवनाचं स्वरूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समुद्रात पोहणारा एक छोटा मासा आपल्या आईला विचारतो, आई तू समुद्राबद्दल नेहमी बोलतेस, सांगतेस, तो समुद्र कुठे आहे, मला तो समुद्र दाखवणार का? त्या माशाची आई हसते आणि त्याला म्हणते, बाळा आपल्या सभोवताली जे पाणी आहे त्याला समुद्र म्हणतात. ते पाणी खूप आहे, खोल आहे, सर्वत्र आहे, त्याचा अंत लागत नाही, त्याला समुद्र म्हणतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतका तो विशाल आहे. आपलंही जीवन तसंच आहे. आपल्या जीवनाचा अंत लागणं फार अवघड आहे, कारण हे जीवन विशाल, अथांग, सखोल आणि अनंत आहे. या जीवनाच्या कक्षा इतक्या विस्तारलेल्या आहेत की त्याची कल्पनाही आपल्याला करता येणार नाही. आपल्या आजूबाजूला माणसं, पशुपक्षी, प्राणी, झाडे, वेली, आकाश, चांदण्या, ग्रहमाला, सूर्य, चंद्र, तारे, असंख्य गोष्टी आहेत. कुठल्याही एका माणसाला सगळं ज्ञान आणि संपूर्ण माहिती कळण्याची शक्यता नाही. इतकं हे जग आणि आपलं जीवन गुंतागुंतीचं आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ न्यूटन म्हणतो, माझ्या आजूबाजूला ज्ञानाचं अफाट वाळवंट पसरलं आहे, वाळूच्या एका कणा इतकं माझं ज्ञान आहे. न्यूटन सारखी व्यक्ती असं म्हणते म्हणजे आपलं ज्ञान आणि माहिती किती अपुरी असेल याची कल्पना केलेली बरी. आपलं जीवन क्षणभंगूर आहे, अस्थिर आहे, अगम्य आहे. कित्येक मोठमोठ्या लेखक कवींचा मृत्यू अकाली झालेला आहे. श्रेष्ठ निसर्ग कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, तसेच राम गणेश गडकरी, मराठीतले श्रेष्ठ कवी, नाटककार, विनोदी लेखक अगदी लवकर गेले. ही उदाहरणं पाहिली की जीवनाची क्षणभंगुरता लक्षात येते. शिवाय आपलं जीवन अगम्य, अनाकलनीय आहे. गदी माडगुळकर एका गीतात म्हणतात, इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीवता. बोरी बाबळी उगाच जगदी चंदन माती कुठार, लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या. या गाण्यातील वास्तव सहज कळण्यासारखं आहे. असं का? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. कळ्या अकाली तोडल्या जातात, चंदनाची झाडं कुऱ्हाडीनं घाव घालून तोडली जातात, पण बोरी बाबळी डवलानं उभ्या असतात. लबाड आयटीनं जगतात, पण गरीबाला साधी झोपडी मिळत नाही, अशी विसंगती दिसते. म्हणून हे जीवन अगम्य आणि अनाकलनीय आहे. एक कवी म्हणतात, हे जीवन कसले मरणांची माला, मासोळी झटते तोडा यास गळाला. गळाला लागलेली मासोळी जशी धडपडत असते असं हे जीवन आहे. अर्थात काहींनी अनंत यातना सोसूनही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य कष्ट सहन केले. परमेश्वरानं हे जीवन आपल्याला दिलेलं आहे, त्यातही मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे. त्या ईश्वरी शक्तीबद्दल कृतज्ञ राहून स्वतः बरोबर

वर आपल्या आजूबाजूच्या सर्वांचं जीवन आनंदी करता येईल तितकं करणं यातच जीवनाची सार्थकता आहे असं मला वाटतं. म्हटलंच आहे ना, दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव, याला जीवन ऐसे नाव.

0: आयसी अक्षरे रसिके यामध्ये दीपक वैचारिक बंधपणात जीवन सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आकाशवाणीचं हे कोल्हापूर. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अग अक्की काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्याव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
1: वाके? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ॲडव्हान्स

परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा

0: काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर
0: चौरे. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: आधी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी

0: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
1: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाईन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
0: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244261
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 8:40 चिंतन हाच चिंतावणी, तर 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

0: शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं म्हणतलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

आपण आहात हे प्रसारण 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 7:45 होतात. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली, तर त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज. फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे, तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कूलिंग, त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
2: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
2: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय? सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
2: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन त्याला घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानं तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं आहे डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
2: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर

0: डायग्नोस करून त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओलॉजिस्टचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात जे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्ड मध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपी असतात, स्वॉलिंगसाठी स्वॉलिंग थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा,
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी

0: त्यात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे. फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आम्ही सांगतो तितका मोठा सर्जन. आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलंय तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्स लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही. पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचं, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे. तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे, आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय आहे? इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर, एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेले असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो अप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर जर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्यांचे कमी होतात.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.

10 जून हा जागतिक दृष्टिदान दिन, या निमित्तानं बोलूया दृष्टिदानाच्या महत्वाविषयी। तेव्हा जरूर येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमचा फोन नंबर 02132566224 02132566224 तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी 6 जूनला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत।

0: आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज झोन AR ॲपवर. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट

0: कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलमुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
0: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
0: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूरचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
5: नमस्कार
1: डॉक्टर निखिल. डोकेदुखी हा खूप कॉमन आजार आहे, मग अशा वेळी डोकेदुखी किंवा मायग्रेन सारख्या आजारावर आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का आणि त्याची लक्षण

0: काय असतात ते सांगा ना.
1: तसं बघितलं तर सर्वच आजारांवरती आयुर्वेदिक चिकित्सा या करता येतात. त्यासाठी एकदा रुग्णाला वात, पित्त, कफ किंवा सप्तधातू, पंचमहाभूत, त्रिमल, त्रिगुण अशा आयुर्वेदिक पॅरामीटर्स वरती तपासलं की त्याचं आयुर्वेदिक पद्धतीनं डायग्नोस करता येतं. आणि एकदा का मग अचूक निदान झालं की त्याच्यावरती मग चिकित्सा करणं हे देखील तितकंच सोपं जातं.
0: ओके.
1: आता डोकं दुखणं म्हणजेच शिरशूल होण्यामागची जर कारणं आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मलमूत्रांचा अवरोध करणं, पोट साफ न होणं, खूप जागरण करणं, वाऱ्यातून किंवा उन्हातून खूप प्रवास करणं, अतिशय जास्त ब्रोलणं, आम्लपित्तासारखा त्रास नेहमी होणं अशी कारण ही असू शकतात. ज्या लोकांचं डोकं हे वात वाढल्यामुळे दुखतं त्यांना भुवयाचा मध्यभाग, कपाळ याच्यामध्ये वेदना होतात, डोळे कान दुखतात, उजेडाकडे पाहत नाही, नाक किंवा तोंड कोरडे पडतात. पित्त वाढल्यामुळे ज्या लोकांना डोकं दुखतं त्यांना खूप घाम येतो, डोळ्याची आग होते, नाक तोंड गरम होतं, डोकं गरम होतं, डोळ्यासमोर अंधारी येते. ज्या लोकांना कफामुळे शिरशूल होतो त्यांचं डोकं जड होतं किंवा मग सतत मंद वेदना या होत राहतात. आता मायग्रेन सारखा जर आपण आजार बघितला तर त्यामध्ये बऱ्याचदा डोळ्यासमोर अंधारी येते आणि नंतर तो हळूहळू वाढत जाऊन अगदी घाव घातल्याप्रमाणे तीव्र वेदना होतात. म्हणून या रुग्णांना चैन पडत नाही, झोप लागत नाही, मळमळ किंवा उलटी झाल्याप्रमाणे वाटतं, चालताना किंवा उभे राहत असताना खूप जास्त डोकं दुखतं, जमिनीपासून जर डोकं वर उचललं तर खूप जास्त वेदना होतात अशी लक्षणंही त्या लोकांमध्ये दिसू शकतात. डोकेदुखीचा अजून एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं की सकाळी उठल्यापासून वेदना या सुरू होतात आणि जसजसा सूर्य वरती जात राहील तसा वेदना ज्या असतात ते वाढण्यास सुरुवात होते. याला सूर्यावर्त असं म्हणतात. अर्धावेदक नावाचा एक प्रकार असतो, यालाच अर्धशेषी म्हणतात. याच्यामध्ये अर्ध डोकं दुखतं. यात मानेच्या शिरा जाड होतात, नंतर एक कान, एक डोळा असं करून सबंध अर्ध डोकं दुखतं. अशा रुग्णांना अंधारात बसणं आवडतं, आवाज सहन होत नाही किंवा बोलवलं जात नाही जास्त. 3 ते 7 दिवस ही लक्षणं अशीच राहतात आणि त्यानंतर महिना 15 दिवसांनी हे चक्र पुन्हा सुरू होतं.
0: अच्छा, श्रोते हो, डोकेदुखी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर नक्की संपर्क करा श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर निखिल रणदिवे यांना. आमचा पत्ता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83083854. नंबर पुन्हा एकदा 83083854. 8308830854. डॉक्टर निखिल, आता डोकेदुखीची जी लक्षणं तुम्ही सांगितली त्यानुसार त्याची चिकित्सा ही देखील वेगळी वेगळी असते का आणि ती काय असते?
1: वातामुळे होणाऱ्या ज्या वेदना असतात त्यांच्यामध्ये वातशामक औषधी काढे किंवा वातशामक औषधी तेल यांचा शिरोअभ्यंग करण्यानं म्हणजेच डोक्याला तेल लावल्यानं चांगला फायदा होतो.
0: बर.
1: पित्तज शिरशुलामध्ये मोरावळा, गुलकंद, डाळिंबाचा रस यासारख्या आहार्य पदार्थांचा खूप चांगला फायदा होताना दिसतो. आवळ्याचा लेप जर कपाळावरती लावला तर पित्तज वेदना कमी होण्यासाठी मदत होते.
0: बर.
1: कफजन्य वेदनांमध्ये लघुवमन किंवा कठफलासारखा औषधी चूर्ण नाकानं हुंगलं की नाकाद्वारे कफश्राव बाहेर पडतो आणि वेदना कमी होण्यासाठी मदत होते.
0: अच्छा.
1: नासा ही शिरसोद्वारम या आयुर्वेदाच्या सूत्रानुसार नाकाद्वारे दिलेलं जे औषध असतं ते डोक्यावरती त्वरित परिणाम करतं. म्हणून काही औषधी चूर्ण किंवा तेल, तूप यांचं नष्ट केल्यामुळे शिरशुलाच्या रुग्णांना चांगला फायदा होताना दिसून येतो.
0: ओके. डॉक्टर निखिल, डोकेदुखी सारख्या आजारावरती इतकी महत्वपूर्ण माहिती आज तुम्ही दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, डोकेदुखी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करा श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर निखिल रणदिवे यांना. आमचा पत्ता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क
2: 83083854. नंबर पुन्हा एकदा 83083854. 8308830854.
0: श्रोते हो, पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेग आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात.

ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचा आज जन्मदिन. या निमित्तानं त्यांनी अभिनय केलेल्या सुभद्रहरण या चित्रपटातलं गीत ऐकूया.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं यशोदा कुमार यांचं हे गीत आपण ऐकता आहात सुमन कल्याणपूर आवाजात. आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आठवतात समाचार प्रभाते बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

कोल्हापूर पण हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, बघता बघता मे महिना संपून आता जून महिन्याला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांमध्ये शाळांची शैक्षणिक वर्ष सुरू होतील. यानिमित्तानं शहरांमध्ये दप्तर तसंच रेनकोट्स खरेदीला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते. यानिमित्तानं बऱ्याच ठिकाणी गर्दी देखील पाहायला मिळते आहे.

शहरातील रस्त्यांवरील धूळ तसंच कचऱ्याची स्वच्छता करण्याच्या हेतूनं महापालिकेनं रोड स्वीपिंग मशीन कोल्हापूरमध्ये आणलेली आहेत. या मशीनचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते काल कोल्हापूरमध्ये झालं.

श्रोते हो, काही दिवसांपूर्वीच 10वी आणि 12वीचे निकाल सुद्धा लागलेले आहेत. या दृष्टीनं मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पुढच्या प्रवेशांसाठीची लगबग सध्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते आहे.

0: जमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
1: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, आता हरवलेल्या व्यक्तींविषयी निवेदन. आईशा जितेंद्र यादव, वय वर्ष 19, राहणार मानेनगर रुई, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. रंग गोरा, उंची 4 फूट 5 इंच, अंगानं सडपातळ, चेहरा गोल, केस काळे, अंगामध्ये काळ्या रंगाचा टी शर्ट आणि हिरव्या रंगाची पॅन्ट. मराठी बोलणारी ही व्यक्ती आढळल्यास हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

आयेशा अल्ताफ तर, वय वर्ष 30, राहणार रुई, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. रंगानं गोरी, उंची 5'3", अंगानं जाड, केस काळे लांब, कानामध्ये कर्णफुलं, डोळे काळे, डोळ्यामध्ये कायम सुरमा घालणारी ही व्यक्ती आहे. अंगामध्ये काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, गळ्यामध्ये नेकलेस, पायात चॉकलेटी रंगाचे बूट. मराठी, हिंदी, उर्दू या तिन्ही भाषा बोलणारी ही व्यक्ती आढळल्यास त्वरित हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या

0: उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
2: श्रोते हो, 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन. या निमित्तानं बोलूया दृष्टीदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा. शनिवारी 6 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224, 02132566224. श्रोते हो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन. या निमित्तानं बऱ्याच वेळेला आपण वृक्षारोपणाचा संकल्प करत असतो, पण त्या झाडांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. अलीकडच्या काळातली ही तापमान वाढ लक्षात घेता झाडं आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लावली पाहिजेत आणि त्यांचं जतन संवर्धन केलं पाहिजे.

अजित गडकडे यांच्या आवाजामध्ये ललिता बापट यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते अशोक पंखी. श्रोत हो, याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत. कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती. 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी

आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं, तर भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमाच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यु मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ

पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यु मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो 2 संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेससंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं

0: खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपेईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:40 झाली आहेत. ऐकूया चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।

सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला सद्गुरूंबद्दल प्रेम निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल तुमच्या मनात भक्ती निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल निष्ठा निर्माण होईल, सद्गुरूंबद्दल आदर निर्माण होईल आणि मग सद्गुरूंना कधी सोडूच नये अशी तुमच्या मनाची धारणा निर्माण होईल. सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं महत्त्व, त्या ज्ञानाचं मोल जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच अशी मनाची धारणा होते. सांगायचा मुद्दा, सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात त्या ज्ञानाचं मोल आपल्याला समजलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की आपल्याला जे ज्ञान सद्गुरू देतात ते इतकं अनमोल आहे, ते इतकं मौल्यवान आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानात आहे. मी हे का सांगतो आहे की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगण्याची विद्या आहे. बाकीचं जे असतं, उदाहरणार्थ संगीत, हे संगीतापुरतं असतं, मेडिकल हे मेडिकल पुरतं असतं. इथं आपल्याला जगायचं आहे, जन्माला आलो ते मरेपर्यंत आपल्याला जगायचं आहे आणि नुसतं जगायचं नाही तर यशस्वीपणे जगायचं आहे, सुखानं आनंदानं आणि समाधानानं जगायचं आहे. म्हणून जीवनविद्येचं हे तत्वज्ञान जे आहे ते आगळं आणि वेगळं आहे. काही लोकांना अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या एकच वाटते. त्यांचा हा जो समज आहे हा समज म्हणजे वास्तविक गैरसमज आहे. अध्यात्मविद्येचा संबंध परमार्थाशी आहे आणि जीवनविद्येचा संबंध प्रपंच आणि परमार्थ दोन्हीशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजलं तर जीवनविद्येचं काय महत्त्व आहे हे तुमच्या ध्यानात येईल. सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू जे आपल्याला ज्ञान देतात ते जर आपल्याला समजलं, ते जर आपल्या ध्यानात आलं, ते जर आपल्या लक्षात आलं तर काय द्यावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपल्यालाही वाटू लागेल. ते पुढे असं म्हणतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटता ती, अमुप जोडिल्या सुखाची या राशी, पार या भाग्यासी न दिसे आता. आणि ते शेवटी काय सांगतात, ते सांगतात, काय द्यावे यांसी कसे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराजांना हे सर्व कळून आलं का? कारण ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना अपार कष्ट भोगावे लागले, ते ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला. मी हे का सांगतो आहे की सद्गुरूंनी दिलेलं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतकं अनमोल आहे, हे इतकं मौल्यवान आहे की या ज्ञानाचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. कारण चिंतन हाच चिंतामणी आहे. हे जे ज्ञान आहे हे किती आगळं वेगळं आहे हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या हस्तगत करता येईल. एकदा का ही कला हस्तगत झाली की तुम्ही खऱ्या अर्थानं कलावंत झालात, कलावंत झालात की भाग्यवंत झालात, भाग्यवंत झालात की मग भगवंत व्हाल. म्हणून कलावंत होण्यासाठी कला शिकली पाहिजे. एकदा एका गाणाऱ्या माणसानं गुरु केला आणि दोन दिवसांनी आपल्या गुरुकडे गेला आणि माझ्यावर कृपा करा म्हणाला. मग मी रेडिओवर जाईन, टी व्हीवर जाईन, प्रोग्राम करीन म्हणाला. गुरुनं कपाळालाच हात लावला आणि सांगितलं, कृपा कसली बाबा, कृपा बिपा काही नाही, मी जे काही तुला सांगेन ते तू प्रथम कर आणि मग पहा. मी जे काही शिकवतो ते प्रथम तू शिकलं पाहिजे, ऐकतं हवं म्हणशील तर तुला काहीही मिळणार नाही. काय आहे की माणसं शिकायला मागत नाही.

त्यांना सगळं ऐतं हवं असतं. लोक शॉर्टकट्स शोधत असतात, त्यांना फास्ट फूड हवं असतं. उदीभस्म मिळालं की त्यांचे रोग बरे झाले पाहिजेत, उदीभस्म मिळालं की त्यांची संकटं दूर झाली पाहिजेत, नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळाली पाहिजे. असं कधी होतं का? असं कधीही होत नाही. हे लोक इतके भोळसट असतात, बावळट असतात, इतके मूर्ख असतात की ते अंधश्रद्धेच्या अगदी आहारी गेलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. कित्येक लोक तर असे आहेत की ते ऐकायलाही तयार नसतात. सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे आपोआप मिळेल का, कृपा वगैरे? तर कृपा वगैरे काहीही नाही हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही हे ज्ञान शिकलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्यासाठी श्रवण असलं पाहिजे, वाचन पाहिजे, त्यासाठी साधना पाहिजे. गुरूंचं मार्गदर्शन आणि सद्गुरु कृपा या ज्या पाच गोष्टी आहेत, या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलं म्हणजे श्रवण, दुसरं वाचन, तिसरं चिंतन, चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना, आणि पाचवी गोष्ट म्हणजे सद्गुरु कृपा. ही सद्गुरु कृपा जी आहे ही सद्गुरु करत नाहीत, तर सद्गुरु कृपा होते. ही कधी होते? तर सद्गुरूंशी जेव्हा सख्य होतं तेव्हाच सद्गुरु कृपा होते. मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. यावरून तुकाराम महाराजांना ज्ञानाचं महत्त्व किती होतं याची आपल्याला कल्पना येईल. जो मार्गदर्शन करतो त्याच्या पुण्या नाही पार, त्याचे आपल्यावर अगणित उपकार होतील. सद्गुरूंकडून जे मार्गदर्शन मिळतं तेव्हा शिष्यांची अशी धारणा व्हायला पाहिजे की मार्ग दावी त्याच्या पुण्या नाही पार, त्यांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत ही धारणा शिष्याकडे पाहिजे. तरच तो शिष्य सद्गुरु व्हायला लायक असतो. शेवटी सद्गुरूंना शिष्य करायचे असतात ते काय दगड ठेवण्यासाठी नव्हे. खऱ्या सद्गुरूंची ही इच्छा असते की त्यांनी म्हणजे त्यांच्या शिष्यांनी आपल्यासारखं सद्गुरू व्हावं. उत्तम सेनापती कोण होतो? जो उत्तम सैनिक असतो तो. तसे उत्तम शिष्य जे असतात तेच सद्गुरू होऊ शकतात. सांगायचा मुद्दा, सद्गुरूंकडून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाची महती, त्या ज्ञानाचं महत्त्व जितक्या लवकर कळेल तितका आपला उद्धार होईल. संतांना सद्गुरूंचं महत्त्व कळलं होतं. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा, मज हृदय सद्गुरु तेणे तारिला हा संसार पुरु, म्हणोनी विशेषु अत्याधुरु विवेकावरी. म्हणोनी जाणतेन गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजती शाखा पल्लव संतोषती. जाणतेन म्हणजे जे शहाणे आहेत ते, जे बुद्धिमान आहेत तेणे कृतकार्य होईजे. किती सुंदर सांगितलंय पहा. आणखी एका अभंगात माऊली सांगतात, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजसाशी कांता काय भीक मागे, कल्पतरुवरी जो कुणी बैसला काय उणे सांगा तया लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, सद्गुरु कृपे उद्धरलो. सांगायचा मुद्दा असा की संतांना गुरुचं महत्व ज्ञात होतं. किती ज्ञात होतं ते संपूर्ण ज्ञानेश्वरी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं. गुरुचं महत्व सांगताना त्यांना किती सांगू आणि किती नको असं व्हायचं. शेवटी निवृत्तीनाथांना हे सांगावं लागलं की अरे बाबा आता पुरे, पुढे चल. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी हे का सांगतो आहे की सद्गुरु महिमा अगाध ही अतिशयोक्ती नसून ती वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही वस्तुस्थिती असूनही आपल्याला ती कधी कळत नाही. ती वस्तू जी आहे तिची स्थिती आपल्या हृदयात कशी आहे हे सद्गुरू आपल्याला शिकवत असतात. आपल्याला जेव्हा ते कळतं तेव्हा आपल्या लक्षात येतं. ओम शांती शांती शांती.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आज सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या 90वीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

उत्तरा केळकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आपण ऐकत आहात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ठीक 9 वाजता आकाशवाणीच्या 90 च्या निमित्तानं विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23.

0: नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: मुंबईची सर्व बेट एकमेकांना जोडण्याची कल्पना मुंबईचा पहिला गव्हर्नर जेरॉल्ड ऑनजीए याला सुचली. ही कल्पना ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधल्या संचालकांसमोर मांडण्याचं त्यांना ठरवलं. पण कंपनीला ती गोष्ट अगोदरच माहीत होती, कारण गव्हर्नर ह्या नात्याने ऑनजीएनं मुंबईचा ताबा घेण्यापूर्वी म्हणजेच सन 1668 सालात कंपनीच्या सुरतेतल्या वखारीनं सॅमसन नामक जहाजाचा कप्तान सॅम्युअल शॅबले ह्याच्या मार्फत मुंबई बेटांचं प्राथमिक सर्वेक्षण केलेलं होतं. या सर्वेक्षणाला जवळजवळ 1.5-2 वर्ष लागली. 1670 साली या सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला. धारावी, माहीम आणि वरळी ह्या बेटांमधून आत येणारं पाणी

0: बांध घालून अडवता येणं शक्य आहे. तसं केल्याने समुद्राचं आत येणारं पाणी थांबून मधल्या खोलगट जागेत भरणी करता येऊ शकेल. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपजाऊ जमीन उपलब्ध होऊ शकेल, जेणेकरून शेतीसाठी मुबलक जागा मिळेल. शिवाय या भागात असलेल्या दलदलीमुळे निर्माण होणारी मुंबईतली जीवघेणी रोगराई देखील आटोक्यात येणं शक्य आहे, असा अहवाल सॅम्युअल शॅबले याने कंपनीच्या सूरत वखारीकडे सादर केला. या कामासाठी भरपूर वेळ लागेल आणि अंदाजे 1200 ते 1500 पाऊंडांचा खर्च येऊ शकेल, असंही शॅबले याने अहवालात लिहिलं. व्यापारी असलेल्या कंपनीची एवढा खर्च करायची तयारी नव्हती, त्यामुळे हे काम करण्यासाठी कंपनीकडे चांगले इंजिनियर्स उपलब्ध नसल्याचं कारण देत बेटं जोडण्याचा भविष्यात विचार करायचं आश्वासन कंपनीनं दिलं.
1: पण जिद्दी ऑनजीएनं मात्र हा विषय लावून धरला. त्याच वेळेस सुरतेच्या वखारीत कर्नल हरमन बेक नावाचा इंजिनियर नव्यानं रुजू झालेला होता. पुन्हा एकदा मुंबईच्या बेट जोडणीची कल्पना पृष्ठ पातळीवर आलेली होती. लंडनहून आलेल्या कर्नल बेकची नेमणूक मुंबईचा इंजिनियर आणि सर्वेअर जनरल म्हणून केली गेलेली होती. त्याची मुख्य जबाबदारी मुंबईच्या किल्ल्याचं म्हणजेच फोर्ट किंवा बॉम्बे कॅसलचं मजबूतीकरण करण्याची होती, आणि त्यातून वेळ मिळाला तर मुंबई बेटांचा सर्वे करावा असंही कंपनीनं त्याला सुचवलेलं होतं. कर्नल हरमन बेक 1672 ला मुंबईत आला आणि लगेचच फोर्टच्या मजबूतीकरणाच्या कामात गुंतून गेला. मुंबई बेटांवरच्या व्यापाराच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी ते काम महत्वाचं असल्यामुळे साहजिकच त्या कामाला त्यानं प्राधान्य दिलेलं होतं. साधारणत 2 वर्षांनी म्हणजे 1674 साली तो आपल्या या मुख्य जबाबदारीतून थोडासा मोकळा झाला आणि मुंबईच्या बेटांमधल्या जागेच्या सर्वेक्षणाचं काम त्यानं हाती घेतलं. यथावकाश त्याने आपला अहवाल कंपनीला दिला, ज्यात बेटांमधून आत घुसणारं समुद्राचं पाणी अडवलं तर जवळपास 473 एकरांची लागवड योग्य जमीन उपलब्ध होऊ शकते, असा शेरा त्यानं त्यात नोंदवलेला होता. मुंबईत भरणी केल्यास राहण्यासाठी आणि लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकेल याची कंपनीच्या लंडन स्थित मुख्यालयाला चांगलीच कल्पना होती. पण त्यासाठी येणारा खर्च करण्याची मात्र कंपनीची तयारी नव्हती. मुंबईत नियुक्त केलेले अधिकारी काहीतरी कामं काढून कंपनीच्या पैशांची उधळपट्टी करतात आणि स्वतःचे खिसे भरतात, असा कंपनीला संशय होता.
0: पण मुंबईची वाढणारी लोकसंख्या, वाढणारा व्यापार आणि वाढणारा नफाही कंपनीला दिसत होताच. मुंबईत उपयोगी जमिनीची आवश्यकता असल्याचं कंपनीला पटत असलं तरी त्यासाठी खर्च मात्र करायचा नव्हता. आता कंपनीला जमीन तर हवी होती, म्हणून कंपनीनं एक शक्कल लढवली. कंपनीनं मुंबईला कळवलं की जर कोणी खासगी व्यक्ती स्वखर्चानं आणि त्यातले सर्व धोके पत्करून हे काम करायला तयार असेल तर त्यासाठी कंपनी परवानगी द्यायला तयार आहे. पण त्यामुळे तयार झालेल्या जमिनीची मालकी मात्र कंपनीकडेच राहील आणि ते काम करणाऱ्या व्यक्तीला ती जमीन दीर्घ मुदतीच्या भाडे करारानं देण्यात येईल. कुणीही खासगी व्यक्ती किंवा कंपनीचा कुणी कर्मचारी जर हे काम करायला तयार असेल तर त्यालाही कंपनी परवानगी देईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्याच्या लाठीनं साप मारण्याचा कंपनीचा हेतू होता. कंपनीच्या या प्रस्तावाला कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या कामासाठी येणारा प्रचंड खर्च करण्याची मुंबईतल्या कुणाही देशी किंवा परदेशी व्यक्तीची कुवतच नव्हती. पुन्हा काहीतरी करून पैसा उभा करून बांधबंदिस्ती केलीच तर तिच्या टिकण्याचीही शाश्वती नव्हती, त्यामुळे कुणीही धोका पत्करायला तयार झालं नाही.
1: परंतु जेराल्ड ऑनजीए स्वतःच हा जुगार खेळायचं ठरवतो. हरमन बेकनं तयार केलेल्या

0: सर्वेचा त्यानं बारकाईनं अभ्यास केलेला होता. कंपनीची ऑफर त्यानं स्वीकारायची ठरवली. मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन अशा दोघांना सोबतीला घेऊन स्वखर्चानं उमरखाडी आणि वरळीच्या खाडीवर बांध घालण्याची त्याची तयारी असल्याचा प्रस्ताव त्यानं कंपनीकडे पाठवला. मात्र तयार झालेली जमीन या तिघांना कंपनीनं वंश परंपरागत हक्कानं कायमस्वरूपी द्यावी आणि त्या बदल्यात हे तिघ कंपनीला 41 वर्षांपर्यंत कर भरतील अशी अट त्यानं प्रस्तावात नोंदवलेली होती. हा प्रस्ताव कंपनीला उत्तम वाटला आणि कंपनीनं हा प्रस्ताव स्वीकारल्याचं ऑनजीएला कळवलं. कंपनीला जमीन मिळणार असते, शिवाय करही मिळणार असतो आणि खर्च मात्र शून्य. कंपनी ऑनजीएला पुढे जाण्याची परवानगी देते. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर लगेच हे तिघ जण उमरखाडी आणि वरळीचा बांध घालण्याच्या तयारीला लागतात. पैशांची उभारणी करतात. त्यासाठी लागणारे माहितगार कामगार आणि मजूर नागोठण्याहून आणायचं ठरवतात. पण दुर्दैवानं त्याच वेळी, म्हणजे दिनांक 20 फेब्रुवारी 1673, या दिवशी डच गव्हर्नर जनरल रिकॉल्फ व्हॅनगॉ मुंबईवर चाल करून येत असल्याची बातमी येऊन थडकते आणि मुंबईचा गव्हर्नर या नात्यानं त्याला अटकाव करण्यासाठीच्या तयारीत ऑनजीए गुंतून पडतो. त्याचे सहकारी मॅथ्यू ग्रे आणि कॅप्टन शॅक्स्टन नागोठण्याहून येणाऱ्या मजुरांची वाट पाहत असतानाच जंजिऱ्याचा सिद्धी नागोठण्यावर चाल करून येतो आणि मजुरांचं मुंबईत येणं ही बारगळतं आणि अर्थातच हा सारा प्रस्तावही ठप्प होतो. पुढची तब्बल 1625 वर्ष त्या दिशेनं फारशी काहीच हालचाल होत नाही.
1: पेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.
3: कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: प्रसारित करतो कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आवारा चित्रपटासाठी शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार शंकर जयकिशन.

0: पोलिस।
1: मिस सीमा।
0: हो बोलते है।
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा नाहीतर घरी येऊ। हा
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून। आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम। श्रोते हो, शोमॅन राज कपूर यांचा स्मृतिदिन, या निमित्तानं

आवारा चित्रपटातलं गीत यापूर्वी आपण ऐकलंय, आता आपण ऐकूया श्री 420 या चित्रपटासाठी. पुन्हा एकदा गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन या जोडीचं गीत, गायक मुकेश.

मुकेश आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं श्री 420 या चित्रपटासाठी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, चित्रपट निर्माते दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्तानं त्यांच्या रोजा या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया.

एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या आवाजामध्ये पी के मिश्रा यांची ही गीतरचना आपण ऐकलीत रोजा चित्रपटासाठी. संगीतकार होते ए आर रहमान. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर कायमपणे तेवत ठेवणारे संगीतकार इलाई राजा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी संगीत दिलेल्या सदमा चित्रपटातल्या गीतानं आजच्या या गीत बहार कार्यक्रमाची आपण सांगता करूया.

0: सुरेश वाडकर यांच्या आवाजात सदमा चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेवर सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहात आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम. आता 9:30 वाजलेत. उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करतो आहोत.

आकाशवाणी मुंबई आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त प्रसारित करत आहोत समन्वित रूप आकाशवाणीचं संचित।

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येय वाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षक पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 हा काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांची दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना बाळ, स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचं आहे, काय करायचं? मग तुम्ही सांगा, मी करू का? आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं? तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामन शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्मिया पाटळ, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार, आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता 5th वीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
4: मी 6th वीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
1: युवावाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्नपंखांनी उंच गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कला प्रकार तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालंय यार, आपण काहीतरी ऍडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला

0: आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: वतीनं नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा?
1: मी म्हणेन हा

0: योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
1: छान, मस्तच.
0: आणि खूप काही ऐकत गेले त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते

0: नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
1: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
2: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

विविध भारती सेवेवरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमाविषयी आम्ही विविध भारती सेवेचे

0: रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं संचित हे रूपक मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं. 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर

0: पहिले प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर।
0: फोन 940 440 8000।

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। अधिक महिन्यात अधिक काय काय
3: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय।
2: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट,
3: दातासाठी एक नंबर।
4: माधव मिशन डेबल क्लब तळमजला।
5: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। आस्वाद घेऊया गझल्सचा।

अमीर मिनाई यांची ही रचना होती. संगीतकार आणि गायक होते जगजीत सिंग. आपण पाहत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गझल कार्यक्रमात आता गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेली नासिर काझमी यांची रचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये नासिर काझमी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते गुलाम अली.
1: शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिम असं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे.
2: नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 11:00 आपण ऐकणार आहात रामचरित मानस गान आणि 11:10 गाणं मनातला हा कार्यक्रम. आपण घेतो आहोत गझल्सचा गुलाम अली यांनी गायलेली रचना ऐकूया.

गुलाम अली यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गझल.

अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांच्या आवाजामध्ये दिलीप ताहीर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते ललित सेन. श्रोते हो, या रचनेबरोबरच गझलचा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

0: या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 11 वाजलेत. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम रामचरित मानसगान. आज ऐकूया या कार्यक्रमाचा भाग 366 वा. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायिका अनुराधा पौडवाल.

0: रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 366 आत्ताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायिका होत्या अनुराधा पौडवाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AR ॲपवर. 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करतो कार्यक्रम गाणं मनातलं. संवादक प्रसाद देसाई.
1: माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं.
1: गाणे ही गाणे, माझे गाणे.
3: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, गाण्यातील शब्द किती अर्थपूर्ण आहेत आणि ते आपल्या मनाला किती भिडतात, यावरून ते गाणं आपल्या मनात कायमचं घर करून राहतं. एखाद्या गायकाचा आवाज, गाण्याची शैली आपल्याला खूप आवडते. अशाच काही गीतांचा आनंद घेऊया आजच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात. बघूया आज कोण श्रोते सहभागी झालेत आणि कोणाच्या मनात कोणतं गाणं आहे.
4: प्रकाश कुलकर्णी.
3: कुलकर्णी साहेब नमस्कार. गाणं मनातल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
4: मला सुमन कल्याणपूरचं असे लांब दूर तू इतन दृष्ट काढते.
3: अच्छा, कोणत्या चित्रपटातलं हे गाणं आहे?
4: काय म्हणलं?
3: कोणत्या चित्रपटातलं हे गाणं आहे? एकटी या चित्रपटातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, ज्याला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. अतिशय सुंदर असं हे गीत आहे. खूप जुना चित्रपट आहे आणि भरपूर दिवसानंतर हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. तर आपल्या आवडीचं हे गाणं नक्की ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: माझं नाव आहे आशा जाधव. मला काही गाणं द्यायचं होतं.
0: हो, नक्की ऐकूया. कोणतं गाणं ऐकायचं?
1: माझी बहीण कालच रिटायर झाली कोर्टामधून, त्यासाठी मला एक गाणं द्यायचंय. कभी बदनाम होना.
0: अतिशय सुंदर असं हे गीत आहे.
1: हा हा, तिनं खूप कष्टातून सर्व्हिस पार पाडली आणि तिच्यासाठी मला हे आवर्जून गाणं ऐकायचंय तुला.
0: अच्छा, तर एकंदरीत किती वर्ष सेवा केली त्यांनी?
1: तिने 28 वर्ष सेवा केली.
0: अच्छा.
1: आणि ती माझी सख्खी बहीण नसून ती मानली, म्हणजे चुलत बहीणच आहे, पण सख्याच्या वरती अगदी तिजन माझं अगदी जवळच प्रेम आहे तिचं माझं.
0: अच्छा, म्हणजे आपलं नातं अगदी दृढ आहे.
1: हा.
0: अच्छा.
1: आणि ती कालच रिटायर झालेली आहे, तिच्यासाठी हे गाणं मला ऐकवायचं.
0: अच्छा, तर त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आमच्याकडून, आणि आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.
1: ठीक आहे, धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
0: ओंकार पुजारी एक्सांबा गाणं म्हणलं कार्यक्रम. मला मुकद्दर का सिकदर मधलं गाणं पाहिजे.
1: अच्छा,
0: रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाता है, ते गाणं आवडायचं. अमिताभ बच्चन फेवरेट हिरो आहे माझा.
1: अच्छा,
0: अमिताभ बच्चनची सगळी पिक्चर बघतोय मी आणि तुमचा कार्यक्रम पण सगळा ऐकतोय मी.
1: धन्यवाद. या गाण्याविषयी काय सांगू शकाल?
0: त्या गाण्याविषयी मुकद्दर का सिकदर कमीत कमी 6-7 वेळा त्याच्या वेळेला ते गाणं एकदम हृदयाला लागतंय. त्याच्यासाठी एकदम हाय ते म्हणजे कसं गाण्याचा अर्थ एवढा म्हणायला

0: ऐकतोय.
1: अर्थपूर्ण गाणं आहे.
0: हा अर्थपूर्ण गाणं आहे. मुक्कदला सिकंदर मधलं रोते हुए आते हुए, नंतर लावारिस मधलं, नंतर नमक हलाल, नंतर मर्द मधलं, नंतर आपलं खून पसीना, नंतर आपलं डॉन. फेवरेट अमिताभ बच्चन. काही जरा करोडपती जर भेटलं त्याचं कार्यक्रम त्यांचं त्या एवढा तोड नाही. अजून पण यंगस्टार आहे, यंगस्टार वाटतो अमिताभ बच्चन.
1: बरोबर. डॉन हा चित्रपट खूप गाजला होता, आज देखील त्यातले संवाद लोकांच्या लक्षात आहेत.
0: हा डॉन मधलं आपलं गाणं जिसका मुझे इंतजार था किंवा मैं हूं डॉन, मैं हूं डॉन,
1: ही गाणी देखील खूप गाजलेली आहेत.
0: हा ती पण. नंतर आपलं खून पसीना मधलं रोटी सुखी खायंगे वरना ही भूके सो जायंगे, हे पण छान गाणं. नंतर मजबूर मधलं आपलं अमिताभ बच्चन एकदम फेवरेट म्हणजे पिक्चर माझा बागबान, त्याच्यामधील ऍक्टिंग म्हणा ते ऍक्टिंग बोलण्याचं वगैरे भारी वाटलं ते.
1: अमिताभ बच्चन यांची सर्वच गाणी तुम्हाला आवडतायत, तर त्यातल्या एका गाण्याचा आनंद घेऊया.

0: हा नमस्कार साहेब.
1: नमस्कार, बोला.
0: मी रावसाहेब शिवळे बोलतोय. तर मला मनातलं गाणं जे आहे, हकीकत एक जुना सिनेमा होता साहेब, तो आनंद होता पा.
1: अच्छा.
0: मोहम्मद रफीने गायलेला आहे, कारण तो भारत आणि चीनच्या युद्धावर आधारित असा होता. त्या धर्मेंद्र वगैरे होते आणि चेतन आनंदच्या तोंडी ते घरी येत असतात जीप मधून आणि त्यांनी गाणं म्हटलेलं आहे, मस्ती में छेड़ के तराना कोई दिल का.
1: अच्छा.
0: असं गाणं आहे, सुंदर गाणं आहे. मोहम्मद रफीचं ते आवडतं गाणं आहे, माझं आहे, पण मोहम्मद रफीना देखील ते आवडलेलं आहे. तर मस्ती में छोड के तराना कोई दिल का हे लावताल तर पाहा.
1: आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया.

0: कुमार चौधरी बोलतोय पोतगाव मधून.
1: अच्छा
0: मला मोहम्मद रफीचं गाणं ऐकायचंय.
1: अच्छा कोणतं गाणं ऐकायचंय?
0: आजकल तेरे मेरे प्यार के हर जबान पर.
1: अच्छा
0: सबको मालूम है और सबको खबर हो गई है. मला जुनी गाणी आवड ऐकायची, मला खूप आवड आहे.
1: अच्छा
0: मग ते मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार असतील, मुकेशजी असतील, त्यांच्या सोबत आशा भोसले आणि लता मंगेशकर
1: कलाकारांचा जो आवाज आहे, तर तो आपल्याला इतका आवडतो की कितीही वेळा ती गाणी ऐकली तरी आपल्याला त्या गाण्याचा मोह पुन्हा पुन्हा होत राहतो.
0: हो सर हो,
1: ती एक गोष्ट आहे. आणि जुन्या गाण्यांचा
0: ब्रह्मचारी या चित्रपटातील सर ते गाणं आहे, आणि शमी कपूर आणि मुमताज यांच्यावरती चित्रित केलेलं हे गाणं खूप अप्रतिमाचं गाणं आहे. मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे, आणि आपले सर्वांचे लाडके आर्टिस्ट शैलेंद्र यांचं ते गाणं आहे. शैलेंद्र आणि शंकर जय किशन आणि आपले हसरत जयपूर यांचे ते आहे, त्यामुळे अतिशय अप्रतिमाचं ते गाणं आहे मला ऐकायचं आज.
1: ब्रह्मचारी या चित्रपटातली सगळीच गाणी तशी सदाबहार आहेत. तीन गीतकारांच्या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे. राजेंद्र किशन असतील, शैलेंद्र असतील किंवा हसरत जयपुरी असतील यांच्या अप्रतिम अशा रचना या चित्रपटात आहेत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी. मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि सहकलाकारांनी अतिशय प्राण ओतून गाणी गायली आहेत. ते गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्या गाण्याचा अगदी खोलवर अर्थ जो आहे तो आपल्याला समजत जातो, आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती त्या गाण्याचा अर्थ आपल्याला समजत जातो.
0: आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सर, ह्या गाण्यांमुळे जो दिवसभर कामाचा जो आपल्याला स्ट्रेस आलेला आहे तो गाणे ऐकल्यामुळे जातो.
1: हो,
0: त्यामुळे विशेष करून मी रोज संध्याकाळी मला गाणे मी ऐकतोच, गाणे सकाळ आणि संध्याकाळी गाणे मी ऐकतो.
1: म्हणजे आयुष्यामध्ये विरंगुळा म्हणून गाणे ऐकणं वेगळं, आणि जीवनाचं सार समजण्यासाठी गाणे ऐकणं वेगळं.
0: हो हो,
1: तर आपल्या आवडीच्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया. हो,

0: हॅलो, नमस्ते जी.
1: नमस्कार, बोला.
0: हा, सावडेचे सैनिक बोलतोय, राजराम चौगले. आज मला गाणं ऐकायचं आहे की फार जुना शगुन.
1: अच्छा.
0: पर्वतों के पेड़ों पर शाम का बशेरा है.
1: अच्छा
0: जी, त्या गाण्याच्या संबंधित माझी आठवण आणि सांगू का?
1: हो, सांगा की.
0: जी, कारण 1 जून हा कसा असतोय, सार्वजनिक जन्मोत्सव असतो. या बऱ्याच लोकांचे दिवस असतात. मग माझा मी बी त्याच बार मध्ये आहे. परंतु मी काय केलं की 1 दिवस मी पहिल्यांदा, म्हणजे आम्ही जन्मदिवस मानवायला आलो 31 मे रोजी. आणि या 31 मे रोजी काय केलं, आम्ही जन्मदिवस कसा मानवला की झाडांच्या साठी झाडं लावलेले आहेत आमच्या गावातील एक टीम आहे, वृक्ष संवर्धन टीम म्हणून आहे. त्याच्यासाठी आम्ही 1-2 टँकर आम्ही पैसे दिले की ते झाडांना पाणी घालायसाठी. जी, आणि ते हे गाणं आठवल्यानंतर मला इकडचं बी हे झालं ना, ही दोन्ही संबंधित वाटतंय ना झाडांच्या बाबतीत, आणि इकडे बी आम्ही झाडं लावलेले त्यांच्यासाठी बी एक मदत जन्म बी दिवस. त्याच्या असं तिरकूट म्हणजे तिन्ही बात जमून आल्यानंतर हे गाणं मला आज ऐकावं वाटलं.
1: हो, तर पहिल्यांदा तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
0: बहुत ही धन्यवाद, शुक्रिया.
1: पूर्वी अनेकांचा वाढदिवस कधी होता हे माहितीच नव्हतं. शासकीय नोंदीप्रमाणे 1/6 हीच त्यांची जन्मतारीख होती. शासकीय वाढदिवस दिन म्हणून पण हा दिवस

0: साजरा केला जातो?
1: ऊर्जा भी मिळेल सर, आणि इतरांना एक अनुकरणीय होतंय ना, आपण वाढदिवस मानवतो एक तर मतलब एक आपला आपणच उत्साहित होणं किंवा आपल्या परिवारा संबंधित उत्साहित राहणं ही थोडीशी बडी बात नाही मानत मी. की आता प्रकृतीच्या बाबतीत आपण ध्यान ठेवलं तर निश्चित तौर पर आपल्या या पुढच्या पिढीसाठी बी उपयोग येणार चीज आहे ना.
0: बरोबर, म्हणजे आनंद जो आहे तर तो मर्यादित न ठेवता सार्वजनिकरित्या तो साजरा केला तर अधिक वृद्धिंगत होऊ शकतो.
1: जी,
0: तर आपला खूप चांगला विचार आहे. तर आपल्या आवडीच्या गाण्याचं देखील आपण आनंद घेऊया.
1: माझा मला भरभरून बोलण्याचा मौका देत आहे आणि प्रत्येक वेळी मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा आभारी आहोत.

0: हॅलो,
1: नमस्कार, बोला.
0: आकाशवाणी.
1: हा, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, बोला.
0: हा, मी इचलकरंजीहून गुरुनाथ म्हातुकडे बोलतोय.
1: हा, बोला.
0: मला माझ्या मनातलं आवडतं गाणं म्हणून पंढरीने वासा

0: ह्या पांडुरंगा हे भीमसेन जोशीने म्हटलेलं गाणं मला ऐकू हा अभंग. कारण काय झालंय, नुकतंच माझ्या मित्राचं देहावसान झालंय आणि तो मित्र म्हणजे अतिशय वैष्णव मंदिरावर आणि वारकरी संप्रदाय प्रेम करणारा होता. प्रत्येक उत्साहात उत्सवात भागीदारी करणार होता. व्यापारी जरी असला तरी सुद्धा विठ्ठल भक्त होता आणि त्याच्या आवडीचं म्हणून हे गाणं लावला. मला याकरता हे गाणं म्हणा, त्यांचं नाव राजाराम भदरगडे आणि ते वैष्णव मंदिर प्रेमी होते. प्रत्येक उत्सवात असायचे ते आणि त्यांच्या आवडीचं गाणं म्हणजे हे अभंग. आणि भीमसेन जोशीचे गाणे म्हटले की डोलत राहायचं तू. तर त्यातल्या त्यात आणि परत वर्गमित्रही होते. तर आभारी आहे मी, आभारी आहे,
1: धन्यवाद.

0: बराय तर श्रोते हो, आज इतकंच. या कार्यक्रमासाठी तंत्रसाह्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी. हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित पोहोचावं यासाठी पन्हाळा प्रक्षेपण केंद्रात कार्यरत आहेत अशोक जंगम. मी संवादक प्रसाद देसाई आत्ता आपला निरोप घेतो. अनुमती द्या, नमस्कार.
1: गाणं मनातलं,
2: गाणी ही गाणी,
3: गाणं मनातलं हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, 10 जून हा जागतिक दृष्टिदान दिन, या निमित्तानं बोलूया दृष्टिदानाच्या महत्वाविषयी. तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 6 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आमचा फोन नंबर 0200

031-62-66-24 031-62-66-24 FM 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं. आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला. म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मजाल तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे. बोल काय काय काय झालं काय ग, मला सांग कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. त्यामुळे
0: कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते.
0: नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो.

0: आता तू विषयांतर करू नको रे. मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं हो.
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली. अनेकांनी नाक मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं. म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल हो.
1: हो, आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवत आहे ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण एक दोन नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही, शिवाय
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखद, खर तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच ईव्हीचा प्रसार करायला हवा. दुचाकी काय किंवा चारचाकी काय,
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय. पण ते सर्वकालिकच आहे का, म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा. खर तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांड वेगळं धुण्यात पाणी वाया जातं. रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, त्या आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
0: झाली त्याला 15 वर्ष पण ती आजच आठवण काढते बरं का. आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागवलीस तर मला काही आवडलं नव्हतं पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
1: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतंय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
0: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तुझ्या कदारावर टाक टाक करतो.
1: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
0: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
1: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे
0: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
0: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
1: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
0: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो. पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
1: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
0: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरंय.
1: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
0: आणि त्याच्याही चिंध्या होताल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
1: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली

0: काच पुसली जायची का?
1: हा तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
1: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय?
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे, आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता?
1: छे छे, तिने सुईदुरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या एका मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बरं का सुखदा.
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती?
0: नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का?
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का?
1: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो, पण आशेला जागा आहे बरं का सुखदा. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते, नाही का?
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटले फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
0: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो कळलं.
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग जाऊ दे. पण रोहित दादा मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए, हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नकोस.
1: अगं
2: अगं, म्हणजे जे लागतो ते लागतंच ना. म्हणजे कपडे, शूज.

0: ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस
1: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
0: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
1: काय,
0: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
1: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
0: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
2: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
0: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
2: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
1: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नको सा.
2: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय
0: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
1: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
0: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
1: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
2: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
0: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
1: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
2: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
0: चलताय ग मज्जा बस.
1: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
0: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
2: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
1: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
2: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू, पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
0: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस हा, पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
2: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळ पट्टी नको.
1: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
0: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही, पण
2: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
1: शर्वरी मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय?
2: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
0: अरे वा, किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
1: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
0: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
2: शर्वरी आहेच गुणांची.
0: येस,
2: समजावून सांगितलं ना की सगळं पटतं तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
1: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल, मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे, मैं नाचू या गाऊ.
0: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस
1: का,
0: म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
2: वा वा शर्वरी, क्या बात है, याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
1: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊजा युती झालेली आहे, म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
2: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
0: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा, तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
1: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
0: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात, ट्विनिंग्स ते.

0: डेटेड दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
1: अच्छा म्हणजे ते तस रेशमी सलवार कुर्ता जाली का
2: कुर्ता घालून बघण्याची.

श्रोत्या, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. कारण मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवलं?

0: होतं, मन ठरवतं, ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना, श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक

0: वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेले जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे, म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये, की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पासून पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल?
0: 2018 मध्ये नवीन सुधारणा करण्यात, कारण 2012 नंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत, की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत, कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे, की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला, की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते, 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे, की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे, की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे, कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे, की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या, तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल, या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफीचे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018च्या अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार, म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते, की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या

क्रिमिनल भाषेमध्ये की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्या सोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसं बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील, त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा तो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो आणि ते 10

0: एखादा व्यक्ती आपलं शरीराचा जो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात. किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड, म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा तर हे अशा केसेस, म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखादा ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही, म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत घटना आहेत तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक या विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे,

0: आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोतेव, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोतेव, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसांना आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा ना.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवाड तालुक्याचे, जिल्हा कोल्हापूरचून.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे, रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: हा, नमस्कार.
3: हा, नमस्कार.

0: हॅलो,
1: तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
0: हॅलो,
1: हा रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
0: हॅलो, नमस्कार सर.
1: हा नमस्कार, बोला.
0: जर मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: बरं, प्रश्न विचारा आपला.
0: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे. आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल, तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं. आणि आता डिजिटल पुरावे, जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत, म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट, ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतः असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहेत, बालक, ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात. आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती, म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: हॅलो, नमस्कार.
0: हॅलो,
1: हा प्रश्न विचारा आपला. हॅलो, हॅलो, हॅलो,
0: हॅलो,
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
0: मी लातूरहून बोलतोय.
1: बरं,
0: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं, तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
2: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे. आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत, प्रत्येक तालुका, जिल्हा कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, सगळीकडे ही व्यवस्था आहे. तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एड मधून पॅनल ऍडव्होकेट दिले जातील, जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे असतं. तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ऍडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
2: हा, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार

0: सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बालकल्याण समिती समोर पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बालकल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात. पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं. पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते. आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांची नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत. तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं. पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतं ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली 1 वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते एक थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते मानते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?

0: नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो. कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे. तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं. किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे, आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे, आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात, ते जे काउन्सिलिंगचं काम करतात. किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं. आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं. आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत, की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात. आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडस हील होईल, म्हणजे ते थोडस विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडस त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे, की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं. आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर, म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. बोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा, कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न क्षेत्र में उच्च शिक्षा प्राप्त की है.
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमाचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली होती. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या

विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर

0: याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारलं असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानन ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत

पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल

0: हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा. पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईन उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची

0: संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पुनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरुपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: और इसमें भाई का प्यार भी है तो सखा भी शामिल है. निश्चित रूप से इस प्रोग्राम को सखाओं का प्यार भी इस प्रोग्राम को मिलता है और हमारे सखा बहुत लंबी तादाद में सुना करते हैं. एक श्रोता ने लिखा है कि कभी उलझा सखी सहेली, हे सखी सहेली, कभी उलझा तो कभी सुलझा देती हो जीवन की हर पहेली.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या

मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो, किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टीव्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडस दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशावेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टाल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टाल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टाल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

लोकवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी 6 वाजता आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवरही श्रोतेहो आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोती हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दर वेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद.
0: प्रभाताई, आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना.

0: तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेरघराच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास? कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 17 जानेवारी 2021 मध्ये याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलींची
0: बर
1: माझं आयुष्य मुलींमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे आणि युट्यूबवर जर माहेर वर्षन तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला त्या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचंय की मुलून ते बदलापूर मी कशी पोहोचले की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी ही सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा एक रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये. हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे आणि सुरू केल्यानंतर माझं छोटस एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हणलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी बरं सांगायचं
0: आणि मी वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं,
1: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आता जे मी सुरू केलं, म्हणजे मैत्रीण होती सुवर्ण जोशी मुलींची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बरं,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बरं,
1: हो. आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की माहेर घर का, म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो त्याला आता 6 वर्ष आहे आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
0: बापरे, पेपर मधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये ते याला विशेष कारण असणार, याबद्दल काय शंका?
1: नक्कीच, नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर,
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल,
0: बरं,
1: ठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेर पण करते, मुली आईचं माहेर पण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटस उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कुणाला वेळ नाही. बरं, मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते. एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
0: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होतं.
1: नक्कीच.
0: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
1: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
0: बरं,
1: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
0: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत
1: नाही.
0: वा, तर तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय. तर त्याचबरोबर तुम्ही आता 65 ओलांडली आहे
1: आणि लोक 60 नंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 नंतर माहेरवाशींचा प्रवास मी सुरू केला.
0: वा,
1: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलंय ते सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून मी माहेरवाशी घडली.
0: वा, म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ

0: द्यावी, तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेरघर, म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा ह्या इच्छेने जे सुरू झालेलं माहेरघर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे, या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
1: अजिबात नाही, निवृत्त कधीच व्हायचं नाही, कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधी सांगत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
0: बरं,
1: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो?

0: औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलोय, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे. हे आपले काही आश्रम नाहीये, पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडी आहेत. ज्येष्ठ व्हावं म्हातारं होऊ नका.
1: वा.
0: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
1: प्रभाताई एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
0: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंदाने प्रेम भरभरून दिल्या जात. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूया. जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातूनच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच तेवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
1: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 वर्षांचा तुमचा वेगळा प्रवास आहे आणि त्याच्या आधी 30 वर्ष तुमचा अतिशय संघर्षाचा अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नाही. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे. 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 वर्ष झाली.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते. पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले, पण माझे कष्ट प्रामाणिक होते. म्हणूनच आज माहेर वाशिन घडली ना, असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती. त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकदी मी उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं काम आहे तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
1: बरं.
0: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
1: बरं, आता प्रभाताई हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांचे सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते. आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे, तर ते कसं घडलं?
0: मी जेव्हा 2021 याची सुरुवात झाली,
1: हो,
0: एक साधारणतः 3-4 महिने हे मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
1: बर.
0: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केलंय?
1: बर.
0: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. अशी किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं. म्हणजे मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोहोचवायला सुद्धा गेलेले आहे.
1: बापरे.
0: हा. आणि मग ते आजोबा दोघेही आले. मुलं म्हणे अमेरिकेला असतात. अच्छा बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊ पिऊ घातलं, गप्पा मारल्या, कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतं. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झाले. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
1: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेरघर झालं.
0: सगळ्यांचं,
1: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही
0: राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
1: बरं.
0: 61-75 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळे जेवण होतो, बाळाचे बारसे झाले, बोडनाण झाले आणि फुलांच्या पायघडा घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा, कारण त्यांच्यासोबत मी असते. मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं तर आम्ही सांभाळतो.
1: बरं.
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते. आणि त्यांना पण असंही नाही, आपण आता गेलं पाहिजे, प्रभा ते काय करतात आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलं. मला फोन

0: लागले, तुमची आठवण येते. म्हणलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोलणार असं वाटतं, मी वेळ देते त्यांना. काय वेळ नाही ही सबब आहे, हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा मस्त. आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्याबरोबर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उन्हून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवाळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या, प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं. आणि प्रत्येकीचं मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं, कधी कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते, विलक्षण अनुभव असतो. आणि त्याच्यानंतर तुमचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात, आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागले नाही वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही उकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलो, आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा
0: माहेरवाशी आहे तोपर्यंत नक्कीच राहणार. अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेले आहेत महिला, आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हेच तयार झालेले आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेरवाशी सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगा असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेरवाशी सुरू झाल्यानंतर, सुरू केलं सेकंड करोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा, म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा, इतका इन्क्वायरी होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिक मध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभती आता हॉल बुकिंग कॅन्सल झालंय, पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल, आणि आव्हान स्वीकारलं मी. हे जमणार नाही असं माझ्याजवळ कधी झालंच नाही, आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हणलं करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचंच होतो. म्हणलं चला करूया, काय काय हवं, अमरगंडापासून. म्हणून ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं भराड आलं, नवरा नवरी, अमरखंड सुद्धा मी घरी केलो, आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला, तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं, हा आनंद आणखी काय असेल.
1: वा क्या बात,
0: सुंदर आनंद.
1: म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय, आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही, त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला, दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला, आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय, आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वराचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत. हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलगी म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुले दिल्यात देवाने.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म नाही देत, आम्ही असंख्य मुलींची आई आहे, आणखीन काय हवंय. आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस, आणि काय हवं, वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिवाळीला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. आणखी काय, किती मुली दिल्यात. त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जी दिलंय त्याच्यात समाधान म्हणून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपण सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छातो म्हणून मधलाच होता माझा. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विश्व आजारी

0: त्यानंतर माझं एक पूर्ण माझी त्यांची नोकरी थांबली, त्याच्यामुळे मला काय करायचं, तर मी स्वयंपाक करण्यापासून पोळी भाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बरं,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नव्हतं, तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं. महिलांनी महिलांसाठी चालवलेलं मुलींमधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर.
1: बरं,
0: वेळ अशी होती की सकाळी 5:30 ते रात्री 9:30, त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं, त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सांगी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाती वगैरे होत्या, त्या म्हणला आपण आता प्रभाव उभं करूया, मग कोणी 2000 कोणी 5000, म्हणजे त्यावेळेची गोष्ट 1998-99 मध्ये 1 लाख रुपये उभारणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी,
0: त्या 1 लाखामध्ये आज ही माझी मशीन घडली की जिम सुरू झालं. हा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते, स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडिया स्मिता, तर मी ना काहीतरी पैसे पगार 150 रुपये पगार होता पोळी भाजी त्यावेळेला, एका एक घरी पोळी भाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बर,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर मी असंच बँक मॅनेजरची कबीन होती आणि मी मनात असं आणलं की किती पगार येत असतील.
1: बर,
0: आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला, असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतो की आपण इथपर्यंत पोहोचायचं. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं, इतकं ते फास्ट काम झालं. कारण मनात सारखं ते, म्हणून विचार करताना मी सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले. सोहम फिटनेस सेंटर असं मुलांमधलं हे होतं आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळी भाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न
1: हो.
0: आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते हे पण सांगते.
1: हा तुमचा फिटनेसचा
0: नक्कीच, खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी ते सावरलंच केलंच पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. नक्की,
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता ह्या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतो. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार आला. आत्ता मी तर असं म्हणून की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणून की खाण्याने होतं असं अजिबात नाही, मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचंय, तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही 4 जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा, करण्यासारखं खूप आहे. नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया, छान राहा, मस्त राहा. आणि बाहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्या मी आनंदीच राहणार. नक्कीच, मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर वशिंग तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे, 100 एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते
0: तेवढंच.
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई, तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असं आहे. तुमच्या यापुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा, मस्त. बरं तर श्रोते हो, आता

आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: स्वतः राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
0: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपकी

0: मन शुद्ध तुझो गोष्ट आहे पृथ्वी मुलाची।
1: ही पृथ्वी मुलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण मस्कर।
2: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं, बहिरंग म्हणजे काय? शरीर, अंतरंग म्हणजे मन। पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत। मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे।
1: मनासाठी मनापासून योग साधना श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही। मनासाठी मनापासून योग साधना।

0: बाबा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in.
2: घर घर सूर्यघर.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य

मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी एआयआयबी अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी एआयआयबी आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईन उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुडे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीज पुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थळ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच

0: रस्तेमार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन भडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपचं इच्छित 558 किलोहर्ट्स अर्थात 567.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 551 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोत्यांनो, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो आणि ही परदेशी गुंतवणूक

0: जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच ती परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं तर 304 बिलियन US डॉलर्स आणि गोल्ड रिझर्व किती होतं तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतो. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं तर आपला GDP चा ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला गोल्ड रिझर्व ते 6 पटीने जवळजवळ 6 पटीने 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे आहे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो रोखीने होत असे तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात जनधन. आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात कधी वाढेल आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथं त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारत अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच ईज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याची सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचं म्हणजे पैसा लागणार. तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSE द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला

0: खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतं मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज येतं, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधी समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळात त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास दळणवळण सुधारण्यामुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची ने आण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ती सशक्त होईल झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: ही पृथ्वीबोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: तो राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आप की

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसान वाणी.

0: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण शास्त्रीय पद्धतीनं खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ जयवंत जगताप यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. आज या माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2 व 3 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 79%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 2 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 40 ते 50 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 1, 2 व 3 जून रोजी

0: आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 75 ते 77%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 40 ते 43%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 1, 2 व 3 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1, 2 व 3 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 3 जून पर्यंत कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 66 ते 68%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.

0: अब तो झट से बात हो जाती है।
1: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है।
0: और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
1: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
0: हाँ,
1: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
3: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
4: अपने ऐकता है आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी। आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर जयवंत जगताप यांनी दिलेली माहिती। आज या माहितीचा पहिला भाग आपण ऐकूया।
5: नमस्कार शेतकरी बंधू, आज आपण शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन याबद्दल आपण सध्या माहिती घेणार आहे। आपण बघतोय जमिनीची सुपीकता खालावत चाललेली आहे, उत्पादन शाश्वत येताना दिसत नाहीये, खताचा वापर आपण ज्यादाचा करून सुद्धा तेवढं उत्पादन येताना दिसत नाहीये। आपण असं बघतो की आज 10 पोती टाकलेत एकराला, उद्या 10-12 पोती टाकण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यातनं उत्पादन वाढायचा प्रयत्न करतो पण तरीही उत्पादन वाढताना दिसत नाही। ह्याच्यामध्ये कुठंतरी जमिनीची सुपीकता कुठंतरी बिघडल्यासारखी वाटते आणि याच्यासाठी म्हणून समजा आपल्याला काही गोष्टीचा वापर त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी माती परीक्षणच्या आधारे खताचं व्यवस्थापन करणं असेल आणि येणारा हा खरीप हंगाम आहे, या अनुषंगानं राष्ट्रीय पातळीवरती एक जागरूकता अभियान राबवलं जात आहे, ते म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं खत व्यवस्थापन। आपण बघतो की शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन म्हणजे काय, पिकाला लागणारी जी काय गरजेची अन्नद्रव्य आहेत ती ते पिकाला योग्य मात्रेमध्ये योग्य वेळी उपलब्ध करून देणं म्हणजे याला आपण संता शास्त्रीय पद्धतीने खत व्यवस्थापन असं संता म्हणतो। संता आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, जसे की माती परीक्षणच्या आधारे खताचं व्यवस्थापन करणं असेल किंवा खत व्यवस्थापन करताना सेंद्रिय खताचा त्याच्यामध्ये वापर करणं असेल, त्याचबरोबर तुम्हाला जैविक खतं असतात जे आपण बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपण विविध जैविक खतं आहेत, जसं राइझोबियम असेल, PSB असेल किंवा अझोटोबॅक्टर असेल, अशा पद्धतीची जैविक खतांचा वापर असेल, हिरवळींच्या खताचा वापर असेल जसं ताग आणि धेंच्यासारखं खत असेल त्याचा वापर करणं असेल, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर असेल। बऱ्याच वेळेला कसं होतं शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत नाही आहे पण त्याचाही वापर करणं असेल, त्याचबरोबर समजा खतं देताना पाणी आणि खताचं एकत्रित व्यवस्थापन करणं हे फार महत्वाचं आहे, संता याचा वापर करण्यास संधी असेल। त्याचबरोबर ही जे काही खतं आपण जी देतोय ते देताना बऱ्याच वेळेला आपण विकत घेतो, तो संता खत विक्रेत्याकडून विकत घेतो, तर त्याचाही जो रोल आहे त्यानं सुद्धा खतं चांगल्या पद्धतीने देणं, कारण बऱ्याच वेळेला शेतकरी त्याच्याकडे संता एक माहितगार माणूस म्हणून जातो आणि त्याच्याकडून संता तो जे काही खतं देतो त्या पद्धतीने वापरत असतो, त्यामुळं हा खत व्यवस्थापनामध्ये ह्या खत विक्रेत्याचं सुद्धा फार महत्वाचं योगदान हे त्याच्यामध्ये राहतं। त्यामुळे ह्या 5-6 गोष्टी आहेत, तर याच्यावरती आपण संता विचार करणं त्याच्यावरती गरजेचं आहे। आता पहिली जर गोष्ट बघितली तर एक लक्षात घ्या की खतं जे वापरत असतो शेतकरी तो बऱ्याच वेळेला त्याच्या अनुभवाप्रमाणे वापरत असतो, किंवा शेजाऱ्याने 10 पोती टाकल्या म्हणून तो 12 पोती टाकण्याचा प्रयत्न करतो आणि अशामुळे कसं होतं की जे संतुलित किंवा बॅलन्स स्वरूपामध्ये जे आपल्याला खतं मिळायला पाहिजेत तशी न मिळता ही संता जशी उपलब्ध आहे त्या पद्धतीने दिलं जातं। म्हणजे याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आम्ही म्हणतो की संता 2 भाग नत्र दिले तर 1 भाग स्फुरत द्यायला पाहिजे, 1 भाग पालास द्यायला पाहिजे, पण ॲक्च्युअलीमध्ये तसा वापर होतो का तर होताना दिसत नाही आहे। बऱ्याच वेळेला होतो की युरियासारखं खत स्वस्त आहे म्हणून तो जा वापर आहे तो 4 पटीने होतो, म्हणजे 4 भाग युरियाचा वापर केला जातो। स्फुर्दाच्या बाबतीमध्ये म्हटलं की 1 भाग वापरायला पाहिजे म्हणतो आम्ही, तर त्या ठिकाणी संता स्फुर्दा बऱ्याच वेळा तो DAP चांगलं उत्पादन देते किंवा 20-20-0 हे चांगला झटका मारतंय चांगलं उत्पादन देत आहे, पण बऱ्याच वेळेला DAPचा वापर असेल किंवा संता 20-20-0 सारख्या खताचा जास्त वापर केला जातो आणि त्यामध्ये सुद्धा स्फुर्दाचा वापर हा 1.5 पटीपर्यंत होतो, जिथे 1 पट व्हायला पाहिजे ते 1.5 पट होतो, म्हणजे युरियाचा वापर 2 पट व्हायला पाहिजे ते 4 पट होतो, DAPचा वापर 1 पट व्हायला पाहिजे तिथं आपण 1.5 पट होताना दिसतोय। पोटॅशची मात्रा आपण संता म्हणतो की संता 1 पट व्हायला पाहिजे, म्हणजे 2:1 असं म्हणतोय, तिथं त्याऐवजी तिची जी खत मात्रा वापरली जाते ती कुठंतरी 1.25 किंवा 1/2 या भागा पट्टी मध्ये वापरली जात.

म्हणजे जे संतुलित म्हणतोय, दोन भाग न तर वापरत, एक भाग स्फोट, एक भाग पालाश, असं वापरायला पाहिजे. पण वापर होताना शेतकऱ्यांकडून असं होतं, चार भाग नत्र वापरला जातो, दीड भाग स्फुरद वापरला जातो, आणि पालास कुठंतरी अर्धा भाग वापरला जातो. आणि असं जर असंतुलित प्रमाणे खताची जर मात्रा वापरली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला उत्पादन हे कमी येताना दिसतंय समजा. आणि मग जमिनीची प्रत खालावणं, उत्पादन कमी येणं, आणि मग आपण म्हणत राहतो की समजा मी 10 पोतीच्या ऐवजी 12 पोती टाकली तरी उत्पादन कमी येत आहे. म्हणून आपल्याला कुठंतरी माती परीक्षण करून त्या आधारे पिकाला जे गरजेचं आहे ते जर आपण देऊ शकलो तर निश्चितपणे आपल्याला उत्पादन चांगलं येईल. म्हणून आपल्याला पहिली पायरी ह्याच्यातली आपल्याला एक काम करायला पाहिजे की आपल्याला हे खत व्यवस्थापन करताना माती परीक्षणच्या आधारे खताचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला त्या जमिनीत काय कमी आहे ते आपल्याला वाढवून देता येतं, जे जास्त आहे ते कमी करता येतं. आणि अशा पद्धतीचं खताचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला उत्पादन चांगलं येताना दिसतंय. इव्हन विद्यापीठानं काही सूत्रं डेव्हलप केलीत, म्हणजे अशी समीकरणं तयार केलीत की ज्या समीकरणामध्ये तुमच्या जमिनीतलं नत्र किती आहे, जमिनीतलं स्फुरद किती आहे, जमिनीतलं पालाश किती आहे, ते सूत्रात टाकलं आणि तुम्हाला अपेक्षित उत्पादन किती घ्यायचंय हेक्टरीमध्ये ते जर त्या सूत्रात टाकलं तर ते सूत्र तुम्हाला सांगतं की किती नत्र द्यायला पाहिजे, किती स्फुरद द्यायला पाहिजे, किती पालाश द्यायला पाहिजे. आणि या आधारे जर तुम्ही जर का व्यवस्थापन केलं तर तुम्हाला बॅलन्स स्वरूपामध्ये संतुलित स्वरूपात खत जातात आणि त्यामध्ये उत्पादन चांगलं येण्यासाठी मदत होताना दिसते. म्हणून आपल्याला माती परीक्षण करणं हा फार महत्वाचा आहे आणि ते जर केलं तर आपल्याला उत्पादन निश्चितपणे शाश्वत चांगलं उत्पादन येण्यासाठी मदत होताना दिसतं. आता माती परीक्षण कधी करायचं तर वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा तरी तुम्ही माती परीक्षण करणं गरजेचं आहे. 1 एकराचा प्लॉट पासून 2.5 एकराच्या प्लॉट पण एक सॅम्पल तुम्ही घेऊ शकता. पण एका सॅम्पलमध्ये, एका रानामध्ये जर 2 भाग असतील, एकाकडे तांबडा असेल, एकाकडे काळा असेल, किंवा एक भाग मुरमाड असेल, एक भाग काळा असेल, तर असे 2 सॅम्पल वेगवेगळे करणं गरजेचं आहे. एक प्रकारची जमीन असेल तर एकच सॅम्पल तुम्ही त्याच्यामध्ये 2.5 एकरापर्यंत एक सॅम्पल तुम्ही घेऊ शकता. सॅम्पल घेताना एक काम करायचं की तुम्ही एका ठिकाणचं सॅम्पल न गोळा करता एक झिगझॅग पद्धतीनं झेड आकाराच्या याच्यामध्ये तुम्ही रानामध्ये चालत जायचंय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे 8 ठिकाणचे 7-8 ठिकाणचे आपल्याला नमुने आहेत, ते नमुने घ्यायचे. आता नमुने घेताना काय करते, एक आपल्याला 1 फुटाचा एक खड्डा काढून घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यातली पूर्ण माती ती बाजूला काढून घ्यायची आहे. आणि जो खड्डा काढलेला आहे त्या खड्ड्याच्या एका बाजूची जी माती असेल, 1-2 बोटाची एक स्लाइस म्हणतो आपण समजा, ती आपल्याला वरपासून खालीपर्यंत काढायची आहे. तेवढीची वंजळीभर माती जी काही खाली खड्ड्यात पडेल तेवढीच माती आपल्याला समजा सॅम्पलसाठी घ्यायची. असे 7-8 ठिकाणची प्रत्येक ठिकाणची वंजळ वंजळीभर माती घ्यायची, ती एकत्र करायची, त्यातले खडे काढून घ्यायचे, काडी कचरा काढायचा आहे आणि ती माती मिक्स करून आपल्याला परत नंतर 1/4 किलो ते 1/4 किलो सॅम्पल आहे ते आपल्याला त्यातून निवडायचं आहे आणि हे सॅम्पल आपल्याला लॅबला येते टेस्टिंगसाठी पाठवायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जर मातीचं नमुना काढून घेतला आणि त्या पद्धतीनं माती परीक्षेच्या आधारे खताचं व्यवस्थापन जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन निश्चितपणे चांगल्या पद्धतीने. मी मगाशी म्हटलं होतं की सेंद्रिय खताचा वापर सुद्धा आपल्याला त्यामध्ये सेंद्रिय निवासाचा वापर हा फार महत्वाचा आहे. कारण आपण म्हणतो की समजा आम्ही म्हणतो की जर तुम्हाला उत्पादन चांगलं पाहिजे असेल तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 1% आसपास असायला पाहिजे. सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याकडे सेंद्रिय निविष्ठेची उपलब्धता फार कमी आहे, त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या जमिनीमधले सेंद्रिय घटकाचं जे प्रमाण आहे ते 0.2 पासून 0.4 आसपास आहे. आम्ही म्हणतो 1% असेल तर उत्पादन चांगलं येतं. म्हणून या सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी शेणखत असेल, कांपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, किंवा पोल्ट्री खत असेल, किंवा हे जर शक्य नसेल तर तुम्हाला मासळी किंवा वेगळी पेंडी असतात, जसं कणस पेंड असेल, लिंबोळी पेंड असेल, किंवा मासळीचं खत असेल, अशा वेगवेगळ्या सेंद्रिय खताचा वापर आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. आणि हेही शक्य नसेल तर मी असं म्हणेन कमीत कमी शेतकऱ्यांनी एक काम करावं की जे पाचट आपण जे पेटवून देतो ऊसाचा पाचट ते न पेटवता ते जर जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला, तिथंच कुजवण्याचा प्रयत्न केला तर या 5 टामध्ये 45% सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असतं. एकरामध्ये 4 ते 5 टन पाचट असतं. असं सेंद्रिय कर्ब आपण जर पाचट रानामध्ये कुजवलं तर आपल्याला निश्चितपणे 2 ते 2.25 टनापर्यंत आपण सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवू शकतो. आणि हे सेंद्रिय कर्ब हे जे आहे ते जीवाणूचं खाद्य आहे आणि जीवाणूचं काम हे आहे की आपल्याला माहिती आहे की अन्न पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम आहे ते जीवाणूच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून सेंद्रिय खतं महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबरीने आपल्याला त्यामध्ये सेंद्रिय खतं प्रमाण सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर वाढलं तर निश्चितपणे या जीवाणूचं प्रमाण वाढतं आणि अन्न टाकलेलं अन्न आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम चांगल्या पद्धतीनं होतं आणि उत्पादन चांगलं येण्यासाठी निश्चितपणे मदत होताना दिसते. त्याचबरोबर मी म्हटलं होतं की जैविक खताचा वापर आपल्याला त्यामध्ये करणं गरजेचं आहे. जैविक खतामध्ये कसं वेगवेगळी खतं येतात की जसं

0: रायझोबियम असेल, पीएसबी असेल किंवा अझोटोबॅक्टर असेल, आझोस्पिरलम असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, किंवा काही वेळेला आता नवीन सुद्धा असे काही प्रोडक्ट केले आहेत त्यामध्ये सगळ्याचं कॉम्बिनेशन येणारे एकत्रित असं कन्सोर्शियम मिळतं, ह्याचा जर वापर केला तर ही जी अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहेत ती उपलब्ध करून देण्याचं काम ह्या संत जीवाणूच्या माध्यमातून करून घेतलं दिलं जातं, किंवा हवेतला नत्र आहे तो शोषून गाठी तयार करून ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणूच्या माध्यमातून केलं जातं। म्हणून जीवाणू खतं आहेत ती बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला त्या जीवाणूची बीज प्रक्रिया जर केली तर जैविक खताचा फायदा निश्चितपणे होताना दिसतोय। या माध्यमातून आपण 25% खताची बचत आहे ती बचत निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण करू शकतो। बऱ्याच वेळेला शेतकरी नत्र स्फुरदायी पालाचं नियोजन करतात पण बऱ्याच वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते पिकाला पण ती बऱ्याच वेळा दिली जात नाही। जसं आपल्या ताटामध्ये पोळी असते, भाजी असते, भात असतो, ही मुख्य अन्नद्रव्य आहेत की जास्त मोठ्या प्रमाणात आपण जेवताना आपण घेत असतो, पण त्याचबरोबरीनं काही पदार्थ असतात की जसं पापड असेल, लोणचं असेल किंवा समजा काही चटणी असेल, ही थोडं थोडं लागतं पण ते ताटामध्ये असेल तर आपल्याला जेवण चांगलं जातं आणि आपली काम करण्याची क्रियाशक्ती ती चांगली राहते। तर त्या पद्धतीनं पिकाला सुद्धा झिंक असेल, फेरस असेल, मॉलिब्डेनम असेल, कॉपर असेल, अशा पद्धतीचे 7-8 प्रकारची संता सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत त्याची कमतरता पिकाला जाणवते, त्यासाठी आपल्याला ते अन्नद्रव्य आहेत ती पिकाला जर उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे आपल्याला पिकाचं उत्पादन हे चांगलं येताना दिसतंय। कृषी विज्ञान केंद्र तहसिंदेच्या माध्यमातून आम्ही जे सॉइल सॅम्पलचे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळजवळ 99% जमिनीमध्ये झिंकची कमतरता आपल्याकडे संता दिसून येते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि अशी जर कमतरता भासत असेल तर शास्त्र काय सांगतं की जर एखादं अन्नद्रव्य घटक जर तुमच्या जमिनीत कमी असेल आणि बाकीची सगळे अन्नद्रव्य जरी दिली आणि हे कमी अन्नद्रव्य कमी असणारं जर अन्न नाही दिलं तुम्ही त्या पिकाला तर तेवढ्या प्रमाणात तुमचं उत्पादनही कमी येणार आहे। म्हणून आम्ही म्हणतो की संता बॅलन्स स्वरूपात सगळे अन्नद्रव्य कशी मिळतील अशा पद्धतीचं नियोजन आहे ते आपल्याला जर केलं तर उत्पादन चांगलं येतं। म्हणून आपल्याला नुसती मुख्य अन्नद्रव्य नत्रच परत पालाश न देता किंवा दोन अन्नद्रव्य कॅल्शियम, गंधक आणि मॅग्नेशियम असेल ते न देता त्याचबरोबर झिंक असेल, फेरस असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, कॉपर असेल, सिलिकॉन असेल, असे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचाही वापर जर केला तर निश्चितपणे आपल्याला उत्पादन हे चांगले येताना संधा दिसते। संत
1: श्रोते हो, कृषी संवाद यामध्ये आताच आपण शास्त्रीय पद्धतीनं खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ जयवंत जगताप यांनी दिलेली माहिती ऐकलीत। हा होता या माहितीचा पहिला भाग। या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकणार आहात येत्या मंगळवारी 9 जून रोजी याचवेळी याच कार्यक्रमात।

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिक्रमा येणारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी

बऱ्यातरी मंडळी, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये शेती व्यवस्थापनात ड्रोन तंत्रज्ञान याविषयी माहिती, तर उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम. तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत रहा. आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडी

आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्री केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनो ची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक

भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणक सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन विकास नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

0: राहिला
1: तपश्चर्याना त्या असणारी दुर्वासाचे इंद्रिय बर का
0: तळी खवळून उठली आमची विद्या पूर्ण करत नाही बरे का
1: तुझ्या जवळ राहून आमचा काय फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय राहिला
1: विचार पडला मनाला इंद्रियाने जर स्वर चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तपश्चर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे राहिला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग ताळाला इंद्रदेवाच्या समोरा जाय हल्ला
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्याच इंद्रदेवाने काय करणे राहिला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं तप

0: मुक्त करण्याकरता कोणती रंभा पाहिजे म्हणून इंद्रानं प्रश्न केला. ध्रुवाच म्हणला,
1: ध्रुवज ऋषीने सांगितले रंभा माझ्या सेवेला पाठवून द्या म्हणताना.
0: जसं उर्वशीचं नाव घेतलं त्या टायमाला बरं का,
1: उर्वशी रंभाला वाईट वाटू लागली. या जंगल झाडी सारखी जट म्हाताऱ्यानं बरं का,
0: आपल्या असणाऱ्या त्या घटनेशी ना बोलत होती. याला असले या ऋषीनं माझी इच्छा करावी
1: एवढं म्हणताना दुर्वास ऋषीनं अंतरात जाणून
0: आणि ज्या उर्वशी रंभानं आपली थट्टा केली म्हणून तिनं
1: शापदी येवा लागला. शापदी येऊ

0: मानवखंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची श्री हुनपडची हिरमृगा
1: वाईट वाटलं उर्वच्या रंभलाच्या या चापातून मुक्त व्हायचं कस
0: म्हणून लागले ते पाय धरून वाहिला
1: आणि विनवणी करीत असताना बर का
0: ध्रुव दृष्टीनं काय उपशाप द्यायला बर का
1: यादव आणि पांडव बर का
0: साडेतीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापातनं मुक्त होती हिरमृगा
1: आणि उपशाप देण्याला
0: एवढं म्हणताना त्या वेळेला
1: स्वर्ग ताला सोडून सिना
0: दुर्वास।

0: कडंबा जंगल झाडीला घोडी होऊन दिवस काढू लागली बर का.
1: एवढ्या राजा डांगीवान सैनी संगतीला घेऊन बर का.
0: शिकारीच्या निमताने त्या अरण्यात जाऊन तिला घोडी पाहिली तर राजाने बर का.
1: घोडी मना ध्यानाला आली आपल्या राजाला शोभण्यासारखी घोडी आहे म्हणून बर का.
0: या राजाने घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला. दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाणीला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले राजाचं माझा अंगीकार करा हा बर का.
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण होऊन तिना राजाला बोलू लागली बर का.
1: पवित्र माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बर का.
0: गांधर्व पद्धतीनं विवाह केला त्या ठिकाणी आला.
1: लग्न बाबा लागला लग्न बाबा लागला.

0: वचन देऊन त्या स्त्रीला
1: सिंघून आपल्या वाड्याला आला लागला होता दिवस काढायला
0: सेपरेट रूम बांधून तिना तिच्या करता पाच अश्वशाळा तयार केली
1: तेवढ्यात काय नवरपरी घडाहिला
0: हे बातमी कळली कुणाला नारद मुनीला कळ लावण्याकरता नारद मुनी नवर का
1: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे बर का
0: आणि ती घोडी तुम्हाला शोभून दिसेल बर का
1: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहिला
0: आणि त्या डांगेव राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला बर का
1: घोडी दे नाही तरी युद्धाला तयार हो म्हणताना
0: आणि काही प्रकार होयाला
1: डांगेव राजाला कोडं पडलं स्वतःच्या हातानं डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून अमरिका
0: विचार पडला डांगेव राजाला
1: युवदाची तयारी भाई युवदाची तयारी.

0: थँक यू राजा, सगळ्या देशात नाही फिरला परंतु त्याला कोण साह्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या साह्याला बरे का?
0: आपले हातांडवरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरे का?
1: गंगेच्या काठाला जाऊन तिना चित्ता रतलीन फिर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी.
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुन धुन्या करता वड्याला येईला
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरे का?
0: एवढ्यात बघून बरे का
1: काही केलेलं असायला?
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला
1: आणि अशा टायमाला बरे का
0: सांगली ही जिल्ह्यात. Yeah, I'm all out of my girl, you're not.

0: The government has constituted a one-member committee to probe into matters relating to procurement of services
1: on screen marking.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म कार्यक्रमात आज रतन मोहन शर्मा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग गोरखकल्याण. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. ऐकूया रतन मोहन शर्मा यांनी गायलेला राग गोरखकल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रतन मोहन शर्मा यांचं गायन ऐकलं. राग होता गोरख कल्याण. विलंबित गत एक ताल तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत नभोनाट्य 14वे रत्न.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य ऐकवित आहो 14वे रत्न. लेखक बंधू माधव. सादर करते तनुजा कानडे. नभोनाट्य 14वे रत्न.

0: स्वीकार करतो काका।
1: पुत्र आयुष्यमान भव, उठ।
0: काका मी आपला पुतण्या रामजी, तुमच्या थोरल्या भावाचा मुलगा मी, ओळखलत मला? आपण संन्यास घेण्यासाठी घर सोडलं तेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मला तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत होता, माझे लाड करत होता तुम्ही, आठवतंय काका?
1: रामजी तू, अरे तू इथं आणि सुभेदाराच्या विषयात?
0: होय काका।

0: आपल्या घराण्याचा लष्करी पेशाच आहे. आपल्या पुण्याईनं मी इथल्या लष्करी छावणीत सुभेदार मेजर आहे काका.
1: रामजी
0: काका, आपण आज मला भेटलात. माझे वडीलच मला भेटले. सुभेदाराच्या युनिफॉर्म मध्ये मला पाहून वडिलांनाही असाच आनंद झाला असता काका. मला आज खूप आनंद झालाय काका. माझं हरवलं ते परत सापडल्याचा आनंद झालाय मला काका. ये भीमा, नमस्कार कर काका. काका हे तुमची सून, तिच्या कडेवर आहे तो तुमचा नातू आनंद. अगं काकांच्या पाया पड, आनंदाला आजोबांच्या पायावर घाल, त्यांचा आशीर्वाद घे.
2: नमस्कार करते मामंजी.
1: अगं अगं अगं, अशा अवघडलेल्या अवस्थेत वाकू नकोस. अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
0: आणि काका हा तुमचा पुतण्या आनंद.
1: आयुष्यमान भव.
0: काका आता आपल्या पुतण्याच्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडून आम्हाला पावन करावं. आपल्या सुनीच्या हातचे दोन घास काहून आम्हाला संतुष्ट करावं.
3: पुत्र, ते आता शक्य नाही. आम्ही सर्वसंग परित्याग केलेला आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणं प्रशस्त नाही, शक्यही नाही. पण तुला आणि सुनेला आशीर्वाद मी देऊ शकतो. आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या साऱ्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
4: दादा दादा, अरे तुझा मुलगा झाला. चल चल आज बघायला. चल
0: चल चल चल. भीमा, तुझं हे 14वं अपत्य, 14वं रत्न. देवदानवांनी एकदा अमृतासाठी समुद्रात मंथन केलं, त्यात अमृताबरोबर 14वं रत्न आसूड मंथनातून आला. मला वाटतं देवानंच अस्पृश्यतेच्या महाभयंकर राक्षसाचं समूळ निर्धारण करण्यासाठी हे 14वं रत्न आपल्या पोटी घातलेलं दिसतंय. हे 14वं रत्न भीम पराक्रमी होणार. भीमा, आपण याचं नाव भीम असंच ठेवूया. भीमाबाईचा भीम. बघ बघ, तुझ्यासारखा झाडजूड आहे. तुझे टपोरे पाणीदार डोळे, तुझाच तो रंग, तुझेच कुळे कुळे केस, आणि तुझंच ते ठुसकना घेऊनच हा लवाड तुझ्या पोटी जन्माला आला. आपल्या संन्याशी काकांच्या आशीर्वादाचा हा दिव्य प्रसाद.
2: खरंच हो, संन्याशी मामंजीचा प्रसाद म्हणायचा.
0: भीमा, आता 2.5-3 वर्षात मी रिटायर होणार, त्यानंतर आपण आपल्या गावी जाऊन राहू बरं. तुझा भीमा आता एकटाच शाळेत जाऊ लागलाय. एवढ्या क मुह काढतोय आश्चर्यच नाही का?
2: अहो आश्चर्य काय त्यात, तो काय कोणी मामूली मुलगा आहे बे. एक अवतारी पुरुष आहे तो. हा, त्याच सार जगावेगळंच असणार. आता त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? अहो, बजरंग बली मारुतीनं म्हणे जन्मतात आकाशातील सूर्यावर झडप घातली होती. आणि आपला तो बाल श्रीकृष्ण, अहो एवढा मोठा गोवर्धन पर्वत निस्त्या करंगईवर तोलून धरला होता.
0: तुला आता तुझ्या बाळात देवपणच दिसू लागलंय म्हणकी
2: का? तुम्हाला नाही दिसत तस?
0: दिसत ग, दिसत की, पण दिसून काय होणार आहे. त्याला देव करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न, खूप सायास करावे लागतील याची कल्पना आहे का तुला?
2: हो, देवाच्याच मनात त्याला अवतार करायचा आहे, मग त्याला सारं काही बिना कष्टाचंच मिळणार.
0: खरं आहे तुझं म्हणणं, पण शिक्षणाशिवाय सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत भीमा.
2: तेही खरंच आहे म्हणा. हे बघा, आपण आपल्या भीमाला खूप शिकवूया.
0: हो,
2: आपला जीव पण गहाण ठेवूया, पण संन्याशी मामंजीचा बोल आपण खरा करून दाखवूया.
0: भीमा, अगं माझ्या तुटपुंजा पेन्शनीत आपलं कुटुंब चालणं मला तर काही शक्य दिसत नाही. नोकरीसाठी मुंबईला जावं म्हणत होतो. माझ्या तिथल्या मित्रांशी माझा तसा पत्रव्यवहार देखील चालू होता, पण नाही, तिथलं काही जमेलचं नाही दिसत. आणि म्हणून माझ्या मित्रांनी साताऱ्यातल्या सरकारी सार्वजनिक कामाच्या एका विभागात नोकरी मिळवून दिली आहे मला. जायचं का?
2: भय, जाऊया का मग सांताऱ्याला?
0: जाऊया जाऊया. अगं मला खरंच वाटत नाही इतक्या लवकर मला साताऱ्याला नोकरी मिळेल आणि मी असा आज इथं येईल. योगायोग म्हटला पाहिजे, परमेश्वर करतो ते भल्यासाठीच म्हणायचं, दुसरं काय?
2: का हो, पण आपल्या पोराच्या शाळेचं काय इथं?
0: अगं साताऱ्यात लष्करी छावणी इथं शाळा आहे, काळजी करू नकोस. उगाच उद्याच त्याला तिथल्या शाळेत

0: घेऊन जातो.
1: खरं म्हणता?
0: हो.
1: अहो दुधात साखरच पडली म्हणायची. अहो ही लष्कराची शाळा.
0: हो.
1: तिथं आपल्या मुलांना बाहेर दूर तर बसावं लागणार नाही ना.
0: बघूया, अनुभव घेऊन बघूया. कुठं गेलं तरी पळसाला पान तिनंच.
1: या बघा, आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली.
0: हो.
1: आता तुम्ही निवांत झालात. आता आपल्या घरी मुलांना मन लावून शिकवायचं.
0: हो.
1: आपल्या भीमा वर्षाला दोन इयत्ता करील की
0: अवश्य.

0: त्यांना मन लावून शिकवायचं. आपला भीमा वर्षाला दोन दोन इयत्ता करील की?
1: अवश्य, जरूर घरी शिकवीन मी त्यांना. आपल्या मुलांना शिकवताना मला आनंदच होईल. मी त्यांच्यावर चांगले संस्कार करीन, त्यांना वाढवीन, त्यांना शिकवीन. या मुलांना आज आपण ही कविता म्हणूया. प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागून म्हणायची, बरं का?
0: बरं.

0: आता ही कविता तुम्ही तोंडपाठ केली पाहिजे बरं का. या कवितेत कवीनं सांगितलंय की या जगात विद्येमुळे मनुष्याला श्रेष्ठत्व मिळतं. या जगात असं एक कुठलंही काम नाही की ते विद्येच्या योगानं साध्य करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की बाळानो, मन लावून अभ्यास करा आणि श्रेष्ठत्वाचा मार्ग धरा.
1: बाबा, ही कविता मी आत्ताच्या आत्ता तोंडपाठ म्हणून दाखवू का?
0: एवढंच आणि तोंडपाठ?
1: हो.

0: अहो ऐकलत का?
1: ऐकतोय ग मी, पण तुला काही झालेलं नाही, उगाच घाबरली असतो.
0: नाही हो, अहो माझं काही खरं वाटत नाहीये. तू आपला सगळ्यात धाकटा भीमा आहे ना भीम्या, त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या दोघांचा जीव त्याच्यात पार गुंतलाय. संन्याशी मामनजींनी भीमा विषयी केलेलं भाकीत मला पुरं करता आलं नाही. मामनजी, मामनजी मला क्षमा करा. धनी, धनी, तुम्ही ते पुरं कराल ना? तुम्हाला शपथ आहे माझी.
1: सुटली म्हण, प्राणपणाला लावून मी संन्याशी काकांचं ते भाकीत पुरं करेन. पण तू अशी का बडबडतेस विमा?
0: ते बघा, ते बघा, संन्याशी मामनजी आलेत. अहो ते माझ्याकडे बघतायत हो. त्यांचे ते बोल, त्यांचे ते बोल.
2: प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
0: त्यांचे बोल मला ऐकू येत आहेत. तुम्ही ऐकले? मामनजींना पाहिलं?
3: भीमे, अग भीमे, जागी हो. असं काय येण्यासारखं बोलतेस? अग जागी हो.
0: बनस, मी जागीच आहे भो. धनी, धनी, माझी शपथ आहे तुम्हाला.
1: काय म्हणतेस
0: भीमाला? तुम्ही खूप शिकवा. एवढं शिकवा की जगात तितकं कोणी बी शिकलेलं नको. बनस भीमाला बोलवा.
3: अग आता शाळा सुटल त्याची, येईल तो आता एवढ्यात.
0: का बोलवायला नाही पाठवलं कोणाला?
3: अगं तुझी लेख मंजुळा गेली हाय शाळेकडे, त्याला बोलवाय.
0: नाही नाही धनी, धनी तुम्ही जावा. माझ्या बाळांना ताबडतोब बोलवून आण. मी मी निघाले वंश माझ्या भीमाला.
3: अगं भीमे, भीमे अशी रडू नकोस ग. अगं मी हाय म्हण. तो बघ, तो बघ, भीमा आनंदा आले बघ. आता रडू नको बघ.
4: आई
0: या, या रे माझ्या बाळांनो. भीमा, भीमा मन लावून शिको. बनस, बनस, या माझ्या बछड्यांना सांभाळा. हो
4: आई, आई,
0: आई, आई, आई, आई, आई.

0: याची गणित त्यानंच सोडवली पाहिजेत की नाही? हा विद्यार्थी आहे, अभ्यास त्याचा त्यानेच केला पाहिजे. अशा सवयीने तो परीक्षेत नापास होईल.
1: तेही खरंच की आनंदा? भीमा, आनंद तुझा थोरला भाऊ आहे नवा.
0: त्यानं गणित सोडून दे म्हटलं की मी सोडवायची. उद्या तो परीक्षेचा पेपर सोडून दे म्हणेल, त्याची गणित मी का सोडवू?
1: पण तो म्हणाला का तसा तुला, त्याला मदत करणं हे तुझं कर्तव्यच आहे. अरे रामासाठी लक्ष्मण नाही का वनवासाला गेला? रामाचा वनवास मी का सोसू असं तो नाही ना म्हणाला? सुख दुःखात आडी अडचणीत भावानं भावाला साथ द्यायची असती, एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तुमचे वडील रामायण महाभारतावर एवढं प्रवचन करतात, तुम्ही त्यात काय ऐकता, त्यातून काय शिकता?
0: आत्या, हा कान धरला, माझं चुकलं. आनंदला गणित समजावून देत देत ते त्याच्याकडूनच सोडून घ्यायला पाहिजे होतं. मला क्षमा कर.
1: वा, असंच बंधू भावाने जन्मभर वागा, एकमेकाला सांभाळून घेत पुढे चला. देव तुमचं भलं करेल.
2: अरे अरे कार्ट्या, अरे आमच्या पेल्याला शिवतोस वय. अरे आमचा पेला घेऊन आमच्या पिण्याचं पाणी इटाळतोय, चल हो बाजूला.
0: बाबा हो, मला फार तहान लागली हो.
2: मग हात पुढे कर की गुमान. अरे तुझ्या जातीचे संदेह असंच पाणी पितात, दिसत नाही वय तुला. ओगा आपल्या थोरा मोठ्यांच्या शाळेत जायला मिळालं म्हणकर तू मोठा झाला वय. आणि हे बघ पोरा, पायरेनं वागत जा. हा चल बस झालं पाणी, यापुढे आमच्या पेल्याला कधी शिवायचं नाही आणि आम्हाला इटा करायचं नाही, नाहीतर तंगड मोडून ठेवेन.
0: आम्ही काय असं पाप केले म्हणून ही सारी माणसं आम्हाला दूर लोटतात? शिवू नको म्हणतात, शाळेतही आम्हाला दूर वेगळं बसवतात. का म्हणून का? शिक्षक लोक सुद्धा आमच्या पुस्तकांना वयांना हात सुद्धा लावत नाहीत, दुरूनच पाहतात. त्यांना आमच्या वया पुस्तकांना विटा होतो म्हणे. कसला हा विटा? या विटानं त्यांचं काय होत? माणसासारखी माणसं आम्ही, आमच्या तसं काय कमी आहे म्हणून आम्हाला असे निराळे वागवतात? कसला हा विटाळ, कसला विटाळ? गुरुजी गुरुजी, माझी गणित तपासून द्या ना.
3: आण बाळीकडे आण बघू. वा, अरे वा, छान, शाबास भीमा, शाबास. तू सर्व गणित अगदी बरोबर सोडवली आहेस, खरंच तू हुशार आहेस भीमा. मला तू फार आवडतोस, पण काय रे तू असा अबोल असतोस, एकटा असतोस मी पाहतोय. शाळेतले तुझे सर्व वर्गमित्र तुला त्यांच्यात मिसळून घेत नाहीत, शिवशील शिवशील म्हणून तुला दूर लोटतात, याचं दुःख तुला होत आहे खरं ना? यापुढं तू असं एकलकोंड्यासारखं वेगळं दूर बसत जाऊ नकोस, माझ्याकडे येऊन बसत जा. आजपासून तू दुपारच्या बदल्या सुट्टीत जेवायला सुद्धा माझ्याजवळ ये आणि जेवायला बस.
0: पण गुरुजी, माझा तुम्हाला विटाळ होणार नाही.
3: विटाळ? अरे ही अगदी दुष्ट रूढी आहे
0: ती. पहा गुरुजी, आपल्या वर्गातली मुलं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कशी टवकारून बघतायत.
3: बघू देत ना, बघू देत. अरे त्या दिवशी मी तुला संत एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती, आठवते तुला ती?
0: हो गुरुजी.
3: हे बघ, स्पृश्यास्पृश्य जातीभेद हे देवनिर्मित नसून मानव निर्मित आहेत. मला एकनाथ महाराजांचे हे विचार पटतात. हे पहा, तू माझा विद्यार्थी आहेस, मी तुझा गुरुजी आहे. गुरु शिष्य हे आपलं नातं, तू माझं ऐकलं पाहिजेस, माझ्याजवळ बसून आता तू जेवलंच पाहिजेस. चल.
0: हो गुरुजी.
3: चल बैस, जेव माझ्या बरोबर. ही घे माझ्याजवळची तुला अर्धी भाकर. अरे थांब थांब, ही थोडी भाजी घे त्यावर. सुरू कर बघ जेवण. चल. काय रे, थोरा मोठ्यांची चरित्र वाचतोस का कधी तू?
0: नाही गुरुजी.
3: अरे वाचत जा, त्यातून तुला जास्त ज्ञान मिळेल.
0: हो गुरुजी, माझे बाबा कधी कधी मला पुस्तक आणून देतात.
3: आणतात ना? मग ती जरूर वाच. अरे त्यांचे विचार तुला जन्मभर उपयोगी पडतील.
0: नाही गुरुजी.
3: भीमराव, तुझ्या डोळ्यात पाणी? मी काही लागेलच बोललो तुला?
0: नाही गुरुजी, तुमच्यासारखे प्रेमळ गुरुजी मला लाभले आहेत.
3: हे बघ भीमा, तुझं हे आंबवडेकर आडनाव उच्चारायला आणि ऐकायला सुद्धा अवघड आणि ओघडदोघड वाटत खरं ना? हे तुझं ओघडदोघड आडनाव बदलून त्या ठिकाणी मी माझं आडनाव आंबेडकर तुला देतो.

0: आत्या हा भीम बघ ना मला सारखा सतावतोय.
1: भीम्या आणि त्याला का उगीच सतावतो रा?
2: सतावतो म्हणजे काय करतो रे मी?
0: आत्या मी याला मगासपासून सांगतोय मला गणित सोडून दे म्हणून. पण आडम मला उद्या वर्गात गुरुजी

0: शाळेच्या हजेरीपटावर मी तुझं तसं आडनाव बदलून टाकतो.
1: माझ्या या प्रेमात आणि परमपूज्य गुरुजींची आठवण जन्मभर मला नित्य होत राहील, केवढं भाग्य माझं.
0: आभास, शाबास माझ्या शिष्या. आजपासून तू भीमराव रामजी आंबेडकर झालास.

0: तेव्हा सातारची नोकरी संपली नसती तर आपल्याला मुंबईला यावं लागलं नसतं. या डबकचाळीतल्या गडबड गोंधळात तुझा अभ्यास नीट होत नाही आणि त्यात तो एल्फिस्टन हायस्कूलचा अभ्यास. तेव्हा त्याच्यावर मी एक नामी युक्ती काढली आहे. बघ
1: कसं?
0: हो
1: कोणती बाबा?
0: सांगू, रात्रीचं जेवण झालं की या वेळेला तू लगेच झोपत जा, मी जागता राहीन.
1: आणि
0: रात्रीचे दोनचे टोले पडले की मी तुला अभ्यासाची जी उठवत जाईन. त्यावेळी वातावरण कसं एकदम शांत असतं, सगळे झोपी गेलेले असतात. सकाळचे पाचचे टोले पडले की तू मला उठवत जा आणि तू झोपी जात जा. सकाळी सात वाजता हायस्कूलच्या अभ्यासासाठी तुला मी परत उठवत जाईन. कशी काय नामी आहे ना युक्ती?
1: छान छान जाणव बाबा. माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसता?
0: कसले कष्ट बाबा,
1: आता तुमचं वय झालं. तुमचं हे माझ्यासाठी कष्ट पाहून मला आवडल्यासारखं वाटतं.
0: अरे वेड्या, आवडत्या माणसाच्या कल्याणासाठी कितीही कष्ट उपसले तरी ते कष्ट वाटतच नाहीत. बघ, प्रत्येक वर्गात तू चांगल्या प्रकारे पास होतोयस यातच मला खूप आनंद मिळतोय भीमा. माझं म्हातारपण मी विसरतोय. अरे हो भीमा, तू आता झोप बघू, तोपर्यंत मी संत तुकारामाची गाथा वाचत बसतो. झोप तू, झोप.
1: बरं बाबा.
0: भीमा चल उठ. अरे उठ. अरे तुझी उठायची वेळ झाली बाबा, उठ उठ चल.
1: हो हो,
0: हा आता अभ्यासाला बस.
1: हो उठलो उठलो. खरंच वातावरण किती शांत आहे.
0: होय ना,
1: आता मी खूप खूप अभ्यास करेन.
0: छान छान
1: बाबा. आता तुम्ही झोपा बाबू.
0: अरे हो मी झोपतो रे, पण झोपण्यापूर्वी हा मजकूर तुला मी शुद्ध लेखनासाठी देतोय. या मजकुराला योग्य ते शीर्षक तू द्यायचं आहे, समजलास?
1: बघू बघू इकडे तो मजकूर मी आता नीट वाचतो.
0: ठीक आहे वाच.
1: महाराष्ट्राच्या ज्ञानियाच्या राजाला कोण विसरेल, निवृत्ती ज्ञानदेव सोपान नि मुक्ताबाई, किती अभागी ही चार भावंड. संन्याशाची मुलं म्हणून समाजानं त्यांचा छळ केला, परंतु ही चार भावंड ज्ञान विज्ञान संपन्न झाली. इतकी की ज्या समाजाने त्यांना छळलं त्यांच्याविषयी मनात येतकिंचितही कटुता न ठेवता समाजाला ज्ञान देण्यासाठी आपले सर्वस्व त्यांनी वेचलं. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांच्या एका भावानं एका अद्वितीय ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे.
0: कसा काय वाटला मजकूर?
1: छान बाबा, खरंच खूप खूप आवडला मला. या चारही भावंडांना समाजानं आमच्यासारखंच बहिष्कृत केलं होतं. तर
0: आणि म्हणूनच हा मजकूर तुला देतोय. लिहून काढ आणि शीर्षक सुचव बरं.
1: बाबा हा मजकूर मी माझ्या हृदयावर कोरून ठेवणार आहे. बाबा तुम्ही मात्र हा मी लिहिलेला मजकूर झोपेतून उठल्यावर वाचा.
0: हो हो वाचेन तर.
1: आणि आधी तुम्ही झोपा बरं.
0: बरं,
1: पहाटे 5 ला मला उठवायचंय. झोपा बघू.
0: बरं रे बाबा, झोपतो.

0: बाबा बाबा उठा, पाच वाजले.
1: पाच वाजले का? काय किती छान आपली युक्ती नाही का. तुझा अभ्यास कसा काय झाला?
0: नेहमीपेक्षा खूप छान झाला बाबा. छान नामी युक्ती काढली तर
1: बरं. ते जाऊ द्या, पण मी दिलेल्या मजकुराला शीर्षक शोधलंस का तू?
0: हो, मजकूर लिहून काढला, शीर्षक शोधलं.
1: शोधलंस?
0: मायेचा कल्लोळ.
1: अरे वा वा, किती समुचित शीर्षक, मायेचा कल्लोळ. वा छान.
0: माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतल, मायेचा जणू कल्लोळ, ज्ञानियाचा राजा.
1: वा वा भीमा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे.
0: बाबा तुम्ही रात्रीच्या अभ्यासाबद्दल तर नामी युक्ती शोधून काढलीत, पण दिवसाचं काय? दिवसा इथे माझा अभ्यास होत नाही, इथे सगळी लहान मुलं खेळत असतात. म्हणून उद्यापासून मी दिवसाचा अभ्यास करण्यासाठी बागेत जाऊन बसेन. चालेल?
2: बाळ, तू कोणी विद्यार्थी दिसतोयस?
0: हो, एल्फिन्स्टन हायस्कूलचा.
2: कोणत्या वर्गात शिकतोस?
0: मॅट्रिकच्या.
2: काय रे तुझं नाव काय?
0: भीमराव रामजी आंबेडकर.
2: आंबेडकर म्हणजे मूळचे आंबवडेकर तर नव्हे?
0: हो हो, तेच. तुम्हाला कसं माहीत?
2: म्हणजे मिलिटरी पेन्शनर रामजी सुभेदारांचा तू चिरंजीव.
0: हो हो.

0: रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये
1: का असूनय असूनय त्याने मॅट्रिक मध्ये
0: नाही तसं नाही
1: मग कसं तुम्हीच नाही मला सगळेजण असंच म्हणतात माझे वर्ग शिक्षक मला नित्य म्हणतात अरे किती केलंस तरी तू काय मोठा होणार नाहीस तुला काय करायचंय शिकून अरे तुला नोकरीवर ठेवला तर साऱ्या कचेरीला विटाळ होणार माझी संस्कृत शिकायची फार इच्छा होती संस्कृतच्या सरांनी तर मला खणसावून सांगितलं संस्कृती देवांची भाषा आहे आमच्या धर्मग्रंथांची भाषा आहे तुझ्या संस्कृत शिकण्यानं आमचे सारे देव आमचे सारे धर्मग्रंथ विटाळतील
0: अरे अरे पण माझं थोडं ऐकून तर घेशील का तू मी म्हणणार होतो की रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये म्हणजे या देशात आजवर जे घडलं नाही ते तुझ्यामुळे घडू पाहते
1: आपलं नाव विचारलं तर लहान तोंडी मोठा घास होणार नाही ना
0: माझं नाव केळुसकर मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे असाच खूप अभ्यास कर खूप पदव्या मिळव मोठा विद्वान हो अरे तुझ्या कोट्यावधी अज्ञानी समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुलाच यापुढे दंड ठोकून उभं राहावं लागेल पण तू खूप शिक
2: बरं भीमराव मग आता पुढं काय करायचं ठरवलंयस
1: आपण सांगाल तसं पुढे शिकावं म्हणतो बाबांचं स्वप्न साकार करावं म्हणतो पण कसं जमणार
0: ते मी पाहून घेईन हे बघ इच्छा असली की मार्ग सापडतो भीमराव तू असं कर आजच बडोद्यांच्या सयाजीराव महाराजांना भेट त्यांचा मुक्का मुंबईतच आहे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून भारतातील काही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेस पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे
1: नमस्कार
0: हो हे बघ हे एक सांगायचं विसरलो भीमराव महाराजांना भेटायला जाताना तुझे बीएचे मार्क्स अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे त्याबद्दलचा अर्ज घेऊन जायला विसरू नकोस
1: होय गुरुजी नमस्कार महाराज
3: या या या
1: मी भीमराव रामजी आंबेडकर
3: मला केळुसकर गुरुजीने तुमच्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे आता मला हे सांगा पुढचं शिक्षण का घेऊ इच्छित आपण
1: उच्च शिक्षण घेतल्याशिवाय माणूस समर्थ बनू शकत नाही
3: समर्थ बनून काही मारामारी करणार आहेस की काय
1: मारामारी नाही महाराज पण अस्पृश्यतेविरुद्ध लढा लढणार आहे मी शिक्षण हीच माणसाची कवच कुंडलं असतात आणि त्या कवच कुंडलांच्या सहाय्यानं कितीही मोठ्या प्रतिस्पर्ध्याशी तो लढू शकतो उच्च शिक्षणाच्या सहाय्यानं मला माझ्या समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकायचा आहे
4: आंबेडकर आंबेडकर अरे किती अभ्यास करशील किती जागशील काल रात्री जाग आली आणि तुझ्या टेबलाकडे पाहिलं तरी तुझा दिवस जळत असतो
1: नवल तू सुखवस्तू आहेस मी दुःखात गरिबीत वाढलोय मला सुखविलास माहितीच नाहीत करणार काय अभ्यासात रमणं विद्या संपादत संपादत आत्मोन्नती करून घेणं एवढंच लक्ष माझ्यासमोर आहे
4: आणि काय रे मी जे काय ऐकलं ते खरं आहे का
1: आणखीन काय ऐकलंस माझ्याबद्दल
4: अरे कोलंबिया विश्वविद्यालयाच्या तल्लक विद्यार्थ्यांना तुझ्यात अब्राहम लिंकनचा निर्धार आणि बुकर टी वॉशिंग्टनची उद्योगशीलता आढळून आल्यानं ते तुझं प्रकट अभिनंदन करणार आहेत म्हणे वा रे छुपे रुस्तम
1: त्याचं असं आहे कोणी आपलं कर्तव्य अत्यंतिक कळकळीनं करीत गेलं की कुणी मग त्याचं अभिनंदन करणारच नवल अरे तू पाहतोच ना दररोज 18-18 तास मी अभ्यास करतो आणि अशा अखंड तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन अशी अभिनंदनाची माळ आपणहून त्याच्या गळ्यात घालणार नाही का
4: खरंच आंबेडकर तू महान आहेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस ग्रेट आहेस माझा तू परम मित्र आहेस याचा मला अभिमान वाटतो
1: या या नवल भाटेना या आपण किती दिवसांनी आज असे भेटतो नाही
4: शतकानुशतके स्पृश्य हिंदूंच्या गुलामगिरीत खितपत पडलेला सारा दलित समाज आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी खडबडून उठला वाज स्पृश्यांच्या पुढे दंड थोपटून उभा ठाकलाय आंबेडकर अहो तुमचीच ही किमया पण एवढं सगळं करून देखील अजूनही देशाच्या दृष्टीनं तुम्ही
5: मैं विकास मेहरोत्रा सरकार ने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली के लिए सेवा अनुबंध से संबंधित मामलों की जांच के लिए एक सदस्यीय समिति का गठन किया इस समिति की अध्यक्षता क्षमता निर्माण आयोग के अध्यक्ष एस राधा चौहान करेंगे